नमस्कार रसिक श्रोते हो आणि शुभप्रभात. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र पेंबण 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 3 आश्विन शके 1948 अर्थात 25 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:59 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून समाचार आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आत्ताच आपण हिंदी बातमीपत्र ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 झाली आहेत. ऐकूया भक्ती संगीत.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जनाचा दिवस. निरोप जरी असला तरी गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या मनात सदैव विराजमान आहे. त्याच्या चरणी नतमस्तक होऊया, ऐकूया हे भक्तिगीत.

शंकर महादेवन, आनंदी जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आत्ताच आपण मंगेश कांगणे यांची ही भक्तिरचना ऐकलीत. शंकर एहसान लॉय यांचं संगीत होतं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे एका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात हे गीत. संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना, कमलाकर भागवत यांचं संगीत.

सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर यांच्या स्वरात आत्ताच आपण प्रवीण दावणे यांची गीत रचना ऐकलीत. श्रीधर फडके यांचं संगीत होतं. भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात श्रोते हो, आणि पुढचं एक भक्ती गीत आता ऐका.

संत ज्ञानेश्वर महाराजांची ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत आरती अंकलीकर यांच्या स्वरात. किशोर कुलकर्णी यांचं संगीत होतं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात पुढे ऐका संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात संगीता जोशी यांची भक्तिरचना, केदार पंडित यांचं संगीत.

संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात आत्ताच आपण हे भक्तिगीत ऐकलं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका हे देशभक्तिगीत. कुसुमाग्रज यांची ही रचना, संगीत कानू घोष यांचं.

कवी कुसुमाग्रज यांची ही देशभक्ती गीत रचना आताच आपण ऐकलीत. कानू घोष यांचं संगीत होतं. या गीताबरोबरच भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता आम्ही इथेच आपली रजा घेतोय. नमस्कार. FM 101.3

5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी ठीक 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. या मालिकेत आज श्रद्धा आणि भक्ती या विषयावर पुंडलिक गवंडी यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आपण जाणून घेणार आहात आजचे दिनविशेष. इतिहासात आजच्या तारखेस घडून गेलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांची माहिती आपण जाणून घेणार आहात. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 7:40 आपण आनंद घेणार आहात नाट्यसंगीताचा. यामध्ये काही सुमधूर अशी नाट्यगीतं आपण ऐकणार आहात. सकाळी 8:40 आस्वाद घेणार आहात हिंदी फिल्म संगीत. सकाळी ठीक 10 आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 गीत गंगा या कार्यक्रमात काही फिल्मी नॉन फिल्मी मराठी गाणी आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. आज सकाळी ठीक 11 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकू शकाल. संवादक अवंती मोरे, सादर करते आशिष गावंडे. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. याशिवाय दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदी आणि इंग्रजी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो अशी होती आज आमचे प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता थोडक्यात जाणून घेऊया उद्या दिनांक 26 सप्टेंबर 2026 शनिवार रोजी प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळी 6:05 भक्तिसंगीत आपण ऐकू शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेणार आहात. 6:40 विचारपुष्प या मालिकेत उद्या अति सर्वत्र वर्जते या विषयावर वसुंधरा कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 दिनविशेष आपण जाणून घेणार आहात. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 उद्याच्या प्रसारणात मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आणि 8:40 लोकसंगीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 विविध अंतर्गत उद्या ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं, सादर करते भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीत गंगा या कार्यक्रमात काही फिल्मी नॉन फिल्मी मराठी गाणी आपण ऐकणार आहात. उद्या सकाळी 11 गीतगुंजन अंतर्गत स्मृती गंध हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्याचप्रमाणे हिंदी इंग्रजी आणि मराठीतून दिली जाणारी बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेतच आपण ऐकू.

0: शकाल. तर श्रोते हो, अशी होती उद्या सहक्षेपित तसेच प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता ऐका विचार पुष्प.
1: परमेश्वराचं अस्तित्व जरी सगळीकडे भासत असलं तरी त्याची एक खास अशी जागा असते, ती जागा म्हणजे देवालय, देव्हारा किंवा देऊळ. जी पवित्रता या तीन ठिकाणी एकवटलेली आहे ती अन्यत्र कोठेही नाही. इथंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्र उपचाराने केलेली असते. म्हणूनच तीर्थक्षेत्रातल्या जागी एवढी प्रचंड गर्दी होते. त्या गर्दीत कधी कधी चेंगराचेंगरी होते, तर कधी कधी अस्मानी संकट येऊन थैमान घालतात. कडे कोसळतात, महापूर येतात, सुनामी सारखी वादळही येतात. म्हणून कुणी देवदर्शनाला जायचं टाळतं असं मात्र होत नाही. ऊन वारा पावसात लाखोंच्या संख्येने लोक तथा वारकरी पंढरपूरला दरवर्षी नित्य नेमानं जातात. तिथं जाऊनही देवाचं दर्शन होतच असंही नाही. वारकरी देवळाच्या कळसाचं दर्शन घेऊन तिथली माती पांडुरंगाच्या नावानं कपाळाला लावतात. त्यातच देव भेटल्याचं समाधान होतं. याला म्हणतात श्रद्धा आणि भक्ती. अशी श्रद्धा अशी भक्ती महाराष्ट्रात संतांनी निर्माण केली आहे, त्यांच्या अनुभूतीची ही साक्ष आहे. म्हणून देवाचं दर्शन हे त्या त्या पवित्र ठिकाणी जाऊनच घ्यायचं असतं. देव जरी जळी स्थळी काष्टीपाषाणी असला तरी श्रद्धेने तो जागा होतो, भक्तीने पावन होतो. श्रद्धेने भक्ती वाढते आणि वाढते भक्तीने श्रद्धा. नसे आमच्या ठाई दोन्ही, स्थिती आमची झाली द्विधा. तसं पाहिलं तर आपली भारतीय संस्कृती ही देवधर्मावर आधारलेली आहे. अनादिकालापासून देवदेवतांच्या अवतारातून ही भक्ती श्रद्धा जोपासली गेली आहे. इथली मंदिरं इथली देवळं यांच्या सान्निध्यात ती अखंडपणाची साक्ष देत आहे. असे तू हिमाचल हा सारा परिसर देवदेवतांच्या अस्तित्वानं पावन झालेला आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, पुरी, द्वारका, रामेश्वर, काशी तथा बनारस, वैष्णोदेवी अशा इतर सर्व लहान देवतांची मंदिरं याची साक्ष देतात. प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानानं या सर्वांचा विचार येतो. भक्तिभावाने मान त्यांच्या पुढे नम्र होते. जगात असं कुठंही नाही. आजही परदेशातली माणसं श्रद्धेनं भक्तिभावानं इथल्या देवदेवतांच्या समोर नम्र होतात, त्यांना शरण जातात. हे केवळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून नाही तर इथल्या देवत्वाची प्रचिती त्याच्या अनुभूतीची ही ओढ आहे. इथं राम कृष्ण मानव रूपातून अवतरले आहेत. त्यांनी आपल्या सद्वर्तनाची कास धरून इथल्या मानवांना प्रेमाचा अध्यात्माचा आदर्श घालून दिला आहे. देशाची संस्कृती तिचं दर्शन अशा अनेक गोष्टीतून घडत असतं. हा भारतीय इतिहास आहे. इथल्या संतांनी ही भक्ती ही श्रद्धा समाज मनात रुजवली आहे. हे विश्वचे माझे घर म्हणून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वबंधुत्वाची भावना जागृत केली आहे. हे फक्त भारतातच घडू शकतं. जगाला अध्यात्माचा मार्ग सांगणारा असा हा देश आहे. ऋषीमुनींनी आपल्या अस्तित्वानी तथा वास्तव्यानी पावन केलेला, अनुभवाने सिद्ध केलेला आणि वात्सल्याने पुलकित केलेला हा भारत देश आहे. इथल्या मातीलाही भक्तीचा सुगंध आहे. टाळ मृदुंगांचा नाद आहे, अभंगाचा ताल आहे, आदर्शाचा वसा आहे, तसा मानवतेचाही ओलावाही आहे. इथले देव विटेवर कर ठेवून भक्ताची वाट पाहत आहेत. ही परंपरा जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही देशात कुठेही अस्तित्वात नाही. ती फक्त इथेच आहे. इथेच भक्तीतून श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेतून भक्तीचा सुगंध दरवळतो. देवाच्या मंदिराच्या कळसाला पाहून देवाचं दर्शन हे फक्त इथेच होतं.
0: श्रोते हो, आत्ताच आपण विचार पुष्प हा कार्यक्रम ऐकलात. यामध्ये श्रद्धा आणि भक्ती या विषयावर पुंडलिक गवंडी यांचे विचार आपण ऐकत होतात. वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र प्रमाणिक 1.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा

आणि त्यानंतर लगेचच म्हणजेच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदय क्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते त्यावेळी हृदय विकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोग तज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.
2: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो. प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे, हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एक्सपेक्ट आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं आणि हे होऊच नाही नंतर प्रिव्हेन्शन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा बरं, आता सर या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल.
2: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ECG करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन प्रोसिजर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होणार.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत, तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉट पर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेला आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंट सुद्धा, अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगर माथे दिसतात. माचाळ सारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराई आहेत, तेथील स्थानिक मंदिर आहेत. सडे पठार आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढतायत. अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवन पद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधन संपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एकाच वेळी साध्य करून देणारा हा व्यवसाय बनू शकतो. यातूनच पारंपरिक ओळख कायम ठेवून आपले जीवनमानही उंचावता येऊ शकतं आणि म्हणून निसर्ग पर्यटनाचा एक संधी म्हणून सखोल विचार व्हायला हवा. याविषयी आपण अधिक चर्चा करायचीच आहे. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.
0: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 1992 साली आजच्याच तारखेस नासाने मार्स ऑब्झर्व्हर हे अंतराळयान प्रक्षेपित केले होते. 1962 साली अल्जेरिया देश प्रजासत्ताक बनला तो आजच्याच तारखेला. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली ती आज रोजीच 1919 साली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. प्रसिद्ध भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांचा आज जन्मदिन. 1920 साली त्यांचा जन्म झाला होता. आज प्रसिद्ध मराठी नाटककार अभिनेते आणि दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचाही जन्मदिन. 1928 साली त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचाही आज जन्मदिवस. 1939 साली त्यांचा जन्म झाला. आज रोजीस 1983 साली पुणे नगरीत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. प्रसिद्ध भारतीय तत्वज्ञ आणि आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांचा आज स्मृतिदिन. 2015 साली त्यांचं निधन झालं होतं. भारताचे ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांचाही आज स्मृती दिवस. 2004 साली आजच्याच तारखेला त्यांचं निधन झालं होतं. 1946 साली भारताचे माजी क्रिकेट खेळाडू आणि कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा जन्म झाला. तो दिवस आजचाच. आणि 1969 साली आजच्याच दिवशी इस्लामिक सहयोग संघटनेची म्हणजेच OIC स्थापना करण्यात आली होती. तशोधे हो, असे होते इतिहासात घडून गेलेल्या आजच्या दिवशीचे काही महत्त्वपूर्ण घटना. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर। अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का?

0: तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: आकाशवाणी अमरावती,
5: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
4: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
5: एकाकी मनाला भावनांची साथ,
4: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
5: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
4: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
0: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे, मना मनातील वाणी जना जनातील वाणी आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्जवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
6: आई मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
7: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही।
8: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या,
6: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे, इतरांची सुई वापरू नका, HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
8: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
6: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
8: जनजागृती हीच सुरक्षा, महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
9: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
10: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
11: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास।
0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: विख्यात विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चांद बीबी यासारख्या विरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

0: माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

0: वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

आकाशवाणी हे अमरावती केंद्र आहे. एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:08 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. तत्पूर्वी ऐका हे काही संदेश.

0: बातम्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता भाविकांच्या गर्दीचा अलूट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय. आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहराला. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी दुष्काळाच्या संहितेचा ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश ताबडतोब काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर अमरावती इथं चर्चा केली आणि आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 11 सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: शेतीचा प्रश्न आहे, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. राज्य सरकार या संदर्भात निश्चितपणे योग्य त्या प्रकारचा निर्णय उद्या परवाच आम्ही जाहीर करू. विशेषतः आता आपण कर्जमाफी देखील सुरू केलेली आहे, तीही आपण पूर्ण करू. विजेचं बिल देखील आपण माफ केलं, पण त्यासोबत आता शेतकऱ्याला थेट मदतीची गरज आहे, त्यामुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत करणं असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, काही ठिकाणी अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, अशा सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. आणि बँकांनाही आम्ही सांगू, कुठल्याही बँकेला आम्ही वसुली करू देणार नाही. सगळ्या बँकांकडनं हे सगळं जे काही कर्जाची वसुली आहे त्याची पूर्णपणे स्थगिती आम्ही करू. सरसकट नुकसान आहे, त्यामुळे सरसकटच मदत आम्ही करणार.
0: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात धोंडवीर नगर इथं शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाच्या 26% तुटीची नोंद झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत असून देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गर्दीचा अलूट सागर रस्त्यावर लोटला आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं विसर्जनही आज होत असून अनेक घरात काल अनंताचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात 275 ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय 108 या सेवेमार्फत 19 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. नागपूरमध्ये 1,702 सार्वजनिक तर 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन आज होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं चौपाट्या तसंच 383 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी चोख व्यवस्था केली आहे. पालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येईल. नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीसह अन्य मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाई केली आहे. डीजेला बंदी नसली तरी आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा हाच जीवनाचा मुख्य उद्देश असावा

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ईसीआय नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे.

0: आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बांधलेला असावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वडनगर ते वाराणसी प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेकरूंशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. जनसेवा से देशसेवा या संकल्पनेला अनुसरून हा प्रवास सुरू आहे. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा से सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार अव्याहतपणे काम करत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया वस्तू आणि सेवा कर प्रणाली विषयीची माहिती.
1: एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना देशात 17 वर्षांपासून चर्चेत होती. वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करणाऱ्या एखाद्या उत्पादनाची अंतिम किंमत नेमकी कशी वाढली हे समजणेही अवघड होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक देश एक कर प्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवा कर अर्थात GST प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. याआधी विविध राज्यांनी ज्या कारणासाठी या कर प्रणालीला विरोध केला होता तो मुद्दा म्हणजे राज्यांच्या महसुली नुकसानीची भरपाई. राज्यांना ही महसुली भरपाई देण्यासाठी निश्चित व्यवस्था तयार करण्यात आली आणि जुलै 2017 मध्ये GST लागू झाला. यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या करांच्या वेगवेगळ्या पद्धतींची गुंतागुंत कमी झाली आणि कर प्रक्रिया अधिक एकसंध झाली. एक देश एक कर धोरणाअंतर्गत GST प्रणाली लागू होणं देशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे.
0: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूल सेवा जलदगतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर ग्रामीण इथं नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारताला प्रथमच सायकलिंग मधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचं अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातल्या मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारतानं ऍथलेटिक्स, वुशू, नेमबाजी आणि रोईंग या क्रीडा प्रकारांमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. मनू TS, पोवम्मा MR, विशाल TK आणि विथ्या रामराज यांच्या रिले संघानं रौप्य पदक तर सीमा कुमारीनं 10,000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलं. रोशिबीना देवीनं वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकलं तर रोईंगमध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक तर नेमबाजीत अनंतजीत सिंग नारुका आणि परिनाश धनीवाल यांनी मिश्र सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक आपल्या नावे केलं. भारतानं आतापर्यंत स्पर्धेत 1 सुवर्ण, 7 रौप्य, 9 कांस्य पदकांसह 17 पदकं जिंकली आहेत. हवामान. राज्यात काल कोकणात काही ठिकाणी जोरदार तर विदर्भ, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय आणि सायकलिंगसाठीची

0: सीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे, यजमानपद पुणे शहराला. आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आताच आपण मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: घरकुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
3: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा।

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळे जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: आणि दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर मला सुरुवातीलाच विचारायचं आहे की जमाबंदी आयुक्त म्हणून आपल्या विभागाची प्रमुख भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील त्याचं महत्व हे आपण कसं स्पष्ट कराल?
1: सो जमाबंदी आयुक्त म्हणून आता आपण जे राज्यामध्ये तुमच्या जमिनीची नोंदी आहेत ते सगळं नोंदी जे तुम्ही 7/12 म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते आपण सगळं जतन करून आपलं ठेवतो आहेत आणि त्याचा इंटरफेस जे लोकांसाठी जे त्याचा वापर आहेत ते अधिक सुलभ गतीने कसे व्हावे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. सो तुम्हाला आठवण असेल की जुन्या काळात 7/12 म्हणजे काय, ते सगळे कागद मध्ये असायचं. एखाद्याला आपला 7/12 नोंद घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड नोंद घ्यायची असेल तर त्याने वारंवार शासनाच्या एखाद्या कार्यालयामध्ये जावं लागतो, तिकडे थांबावं लागतो आणि ते सगळे त्याच्याकडे घ्यावं लागते. याशिवाय तुमचे 7/12 जे आहेत किंवा प्रॉपर्टी कार्ड जे आहेत ज्यांना आपण रेकॉर्ड राईट म्हणतो आहेत ते वेगवेगळ्या व्यवहारासाठी सुद्धा लागतो आहे. तो शासन म्हणून, जमाबंदी आयुक्त म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून आमची भूमिका हे आहे, हे सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते आहेत ते तुम्हाला ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुमचे कडे उपलब्ध व्हावे आणि तुमचा जे इंटरफेस शासनासोबत ते फेसलेस झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नसायला पाहिजे आणि ते अत्यंत जसं आता आपण UPI माध्यमातून पेमेंट करतोय त्या सारख्या सोप पद्धतीने तुमचे सर्व जमीनचे गोष्टी असं स्मूथ आणि वेगवान व्हायला पाहिजे.
0: जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
1: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचे 7/12 मध्ये काय उल्लेखित आहे आणि तुमचे प्रॉपर्टी कार्ड काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचा काही नोंदीचा इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे, त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे

0: तुम्ही जे शास्त्र सोबत तुमचा इंटरफेस आहे ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोइंग टू ऑफिसेस, हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहे. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेलपांडे मारावा लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स, ई प्रमाण, तुमचं जुना रेकॉर्ड 7-12 8 अ नमुना तुमचं 8, सर्वच गोष्टी ही आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहे. आज तुम्हाला ते घ्यायचे असेल, तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतेही ऑफिस, जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी, जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा, तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरं म्हणजे महसूल विभागाचा जो कारभार आहे सध्या सुरू असलेला त्यानुसार आपण असं पाहतो की जमिनीच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात जाण्याची वेळच येणार नाही, घरबसल्या त्यांना ही सगळी कागदपत्रं मिळतील. महाभूमीसारख्या ॲपवरून सगळ्या गोष्टी त्यांना घरबसल्या मिळणार आहेत. पण मग माझी जमीन माझा हक्क या भावनेला अधिक बळ देण्यासाठी जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांमध्ये जर जागरूकता निर्माण करायची असेल तर याबाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत?
0: सो आता जर आपण एक पाहिलं की जमिनीची नोंदी आणि जमिनीचा नक्षा आणि त्याचा पोझेशन हे 3-4 गोष्टी एवढी महत्वाची आहेत की यासाठी सुद्धा लोकांना आता विकेंद्री स्वरूपात ते माहिती भेटते. तर आता आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वातून आणि महसूल मंत्री महोदयाच्या विजन पासून आपण एक महाभूमी स्टॅक असा एक एकत्रित सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म ते लॉन्च केलेले आहेत. आता जर आपण महाभूमी स्टॅक याच्या वरती गेलो तर तुम्हाला मोजणी पासून नोंदणी पर्यंत, तुमचं अभिलेख पासून तुमच्या अधिकारापर्यंत हे सर्वच माहिती तुम्हाला आता एकत्र स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की अजूनही आमचं काम 100% संपलेले आहेत, आम्ही सांगतोय की 80% पर्यंत आपण त्या दिशेने पुढे गेलेलो आहोत. अजून आपला असं एक एम आहे की ज्या ज्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आज एखाद्या वेळीस एक कन्स्ट्रक्शन करायचं असेल तरीही तुम्हाला मेसूबाकडे यावं लागते, तुम्हाला नंतर तुमचा फ्लॅट झाला तर तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुम्हाला यावं लागते, हे सगळे सुद्धा आपण आता तंत्रज्ञानाच्या मार्फत एकत्रित करतो आहे. आणि ते सगळे सुद्धा तुम्हाला महाभूमीच्या स्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी नोंदी ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत, पण एक वेगळी गोष्ट अशी असते की जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना काही सोपी किंवा पारदर्शक अशी व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे, अशी काही सुविधा आहे का?
0: आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की अजूनही आपल्या जुन्या अभिलेख मध्ये जे दुरुस्त चूक राहिलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपण एक मोहीम काढतोय आणि इप्सिट आणि ई हक असं म्हणून आपण 2 पब्लिक डेटा एंट्री असे मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यासाठी जर तुमच्या अभिलेखामध्ये काही दुरुस्ती तुम्हाला करायचे असल्यास आणि सक्षम प्राधिकारी, तहसीलदार म्हणा किंवा उपविभाग अधिकारी म्हणा, याकडे तुम्हाला जायचे असल्यास तर तुम्हाला याचे मार्फत आपली जी नोंद आहे त्यासाठी

0: मी तुम्हाला अर्ज करता येऊ शकते, त्याच्या वरती हे निर्णय तुम्हाला देऊ शकते। आणि भविष्य काळामध्ये आम्ही अजून असं एक प्लॅन करतो आहे की हे जे म्युटेशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आहे, त्याच्यामध्ये एवढं वेळ ना लागता याची कालावधी सुद्धा कमी करून एआयच्या मार्फत त्यांना व्हॅलिडेट करून आपण ऑटो फेरफार, ऑटो म्युटेशन हे घेऊ शकतो आहे का, यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न चालू आहे। कदाचित दिवाळीचं पर्यंत हे सुद्धा आपण फॅसिलिटी लॉन्च करू शकतो आहे।
1: वा श्रोते हो, जमिनीच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत असणं हे नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे। डिजिटल तंत्रज्ञानामुळे या नोंदी अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे। याविषयी दिलखुलास कार्यक्रमात आपण श्री शैलेश नवाल सर यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत। तेव्हा श्रोते हो, जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि डिजिटल सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25। तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो। नमस्कार।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास ऐकलात. मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना

मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया। हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. आस्वाद घ्या नाट्यसंगीताचा. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला ऐकवित आहोत पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसले या नाटकातलं हे पद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे नाट्यपद ऐकलं. पंडित वसंतराव देशपांडे यांचा स्वर होता, पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ही रचना. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे नाट्य संगीताच्या कार्यक्रमात. पुढचं नाट्यपद ऐकवित आहोत देव दीना घरी धावला या नाटकातून, स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण देव दीना घरी धावला या नाटकातलं नाट्यपद ऐकलं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा स्वर होता. बाळ कोल्हटकर यांची रचना होती. संगीत वसंत देसाई यांचं. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता पुढे ऐका. नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरात एकच प्याला या नाटक.

हे बंध रेशमाचे माझे या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं. शांता शेळके यांची ही रचना होती आणि स्वर संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचा. यासोबतच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

एफएम 1.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8 वाजतात. ठीक 8 वाजता हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र म्हणजे समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. तेव्हा सुरुवातीला ऐका समाचार प्रभात हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगर पर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन

संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं, जिल्हे, तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव, लोकांशी झालेला संवाद, अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरील 638 गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव CB जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्ज यांनी न्यूयॉर्कमध्ये 2ऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% 0% तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI ने म्हटलं आहे. पनीर म्हणून ॲनॉलॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI ने काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी 0MK इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारा अंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अतिकमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा, परिवर्तन, कार्बन उत्सर्जन, अणुऊर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली. तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारताला प्रथम सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32:50 तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू, विशाल थेनरसू, विद्याराम राज आणि मनू TS यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या UCI रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:41 झाली आहेत. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आणि आता ऐकवीत आहोत

कार्यक्रम हिंदी फिल्म संगीत। हिंदी फिल्म संगीत या कार्यक्रमात आपलं स्वागत। सुरुवातीला ऐकवित आहोत अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं हे गीत।

अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, मशरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना होती. अनु मलिक यांचं संगीत होतं आणि गायक कलाकार होते कुमार सानू अनु मलिक. हिंदी फिल्म संगीत या कार्यक्रमात पुढचं गीत

कयामत से कयामत तक या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे युगलस्वर होता. आनंद मिलिंद यांचं संगीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. कार्यक्रमात पुढे का लता मंगेशकर हरिहरन यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना. शिव हरी यांचं संगीत. चित्रपट डर.

डर या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर हरिहरन यांच्या स्वरात. हिंदी फिल्म संगीत आपण ऐकत आहात आणि आता या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका. सौदागर या चित्रपटातून मनहर उदास आणि कविता कृष्णमूर्ती यांचा युगलस्वर, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कविता कृष्णमूर्ती आणि मनोहर उदास यांच्या युगलस्वरात आत्ताचा आपण सौदागर या चित्रपटातलं गीत ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी फेम संगीताच्या कार्यक्रमात आता मला रजा द्या. नमस्कार. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजलेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि आपली पुन्हा भेट सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य संवाद या कार्यक्रमासोबत. तोपर्यंत आपण आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा.

0: आप सुन रहे हैं हमारे प्रोग्राम विविध भारती से। थोड़ी ही देर में आप सुनेंगे कार्यक्रम आज के फनकार।
1: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: आई मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
5: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
6: आजही HIV विषयी गैरसमज आहेत पण लक्षात ठेवा, भीती नाही माहिती घ्या।
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
6: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
4: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
6: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित।
7: कमाल नहीं हुआ, ये तो इतना बड़ा साइंस है कि सोचो तो ये लगता कि अरे हमको तो एक जर्रा भी हमारे पास नहीं है।
8: ऐसी अनमोल यादें आपको मिले।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10:02 झाली आहेत. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:03 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्य संवाद. यामध्ये मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहात. ही मुलाखत लोक आग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा.
2: श्रोते हो, विविध अंतर्गत ऐकूयात आरोग्य संवाद. या कार्यक्रमात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक
3: होणे किंवा मूत्रावर नियंत्रण न राहणे
2: आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शरीरात मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग, प्रोटेस्ट या सर्व अवयवांची काळजी घेतली नाही तर लहानशी तक्रार सुद्धा पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकते. मूत्रात जळजळ, वेदना, रक्ताचे थेंब, खडे तयार होणे किंवा मूत्रावर नियंत्रण न राहणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करतं. पण योग्य माहिती, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचार यांच्या मदतीनं हे विकार पूर्णपणे बरे होऊ शकतात. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल बाहेकर सर यांना. गेल्या 10 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि मूत्रविकार, किडनी स्टोन, प्रोटेस्ट आणि युरोलॉजीतील नवीन नवीन उपचार पद्धतीवर ते कार्य करत आहेत. तर सर, आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, सर्वप्रथम युरोलॉजी म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना एका सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगाल.
4: युरोलॉजी म्हणजेच किडनी किंवा मूत्रपिंडाचे सर्जरी हा विषय आहे त्याला आपण युरोलॉजी म्हणतो. ज्याच्यामध्ये किडनी आणि रिलेटेड अवयव जे आहेत जसं ब्लॅडर, किडनी, प्रोस्टेट आणि जेनायटल सिस्टीम्स ह्या सगळ्या आजारावर जे उपचार केले जातात ते युरोलॉजिस्ट करतात.
3: अच्छा. युरोलॉजिस्ट म्हणून तुम्ही प्रामुख्याने कोणकोणत्या अवयवाची आणि कोणकोणत्या समस्यांची काळजी घेता?
4: मूत्रपिंड, मूत्राशय, प्रोस्टेट याच्याशी रिलेटेड ज्या काही समस्या असतील जसं की जंतुसंसर्ग झाला, किडनी स्टोन झाले, प्रोस्टेट वाढलेली असते वयोवृद्ध रुग्णांमध्ये, प्रोस्टेटचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, तसेच मूत्राशयाचा कॅन्सर याच्यावर आणि मेल इनफर्टिलिटी, पुरुषवंधत्व म्हणतो आपण त्याला, या आजारावर आम्ही उपचार करतो.
3: बरं, युरोलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट यामध्ये नेमका काय फरक?

0: असतो.
1: अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. इवन डॉक्टरांना सुद्धा कधी कधी कन्फ्युजन असते याबद्दल. युरोलॉजिस्ट हे सर्जन आहेत, नेफ्रोलॉजिस्ट हे फिजिशियन आहेत किडनीचे.
0: अच्छा.
1: फिजिओलॉजी म्हणजे कार्याशी रिलेटेड संबंधित जे उपचार करतात ते नेफ्रोलॉजिस्ट, ज्याच्यामध्ये किडनीचं काम कमी झालं, डायलिसिस देणं म्हणतो आपण, किंवा किडनी प्रत्यारोपण आणि त्या संबंधित जे काही उपचार आहेत ते नेफ्रोलॉजिस्ट करतात.
0: बरं.
1: युरोलॉजिस्ट हे किडनी स्टोन, प्रोस्टेटचे ऑपरेशन्स, प्रोस्टेट किडनी आणि ब्लॅडरचे कॅन्सर, पुरुष वंधत्व आणि लघवीच्या पिशवीमध्ये जे स्टोन होतात, मूत्राशयामध्ये स्टोन होतात, याचे उपचार युरोलॉजिस्ट करतात.
0: बरं. आजकाल मूत्रमार्गाचे संक्रमण, ज्याला आपण UTI असं म्हणतो, ते वाढलेले दिसते. याची प्रमुखपणे कोणती कारणे असतात आणि ते आपल्याला झालेलं आहे, याची काही प्राथमिक लक्षणे आहेत का?
1: हो, UTI आता वाढण्याचं कारण प्रामुख्यानं आहे आपली बदललेली जीवनशैली. बऱ्याच वेळा AC मध्ये काम करताना आपण पाणी कमी पिण्यात येते. जे स्क्रीनला ऍडिक्ट असतात ते नेहमीसाठी स्क्रीन समोर बसून

0: आणि त्या संबंधित जे काही उपचार आहेत ते नेफ्रोलॉजिस्ट करतात.
1: बरं.
0: युरोलॉजिस्ट हे किडनी स्टोन, प्रोस्टेटचे ऑपरेशन्स, प्रोस्टेट किडनी आणि ब्लॅडरचे कॅन्सर,
1: अच्छा,
0: पुरुषवंधत्व आणि लघवीच्या पिशवीमध्ये जे स्टोन होतात, मूत्राशयामध्ये स्टोन होतात, याचे उपचार युरोलॉजिस्ट करतात.
1: बरं. आजकाल मूत्रमार्गाचे संक्रमण ज्याला आपण UTI असं म्हणतो ते वाढलेले दिसते, याचे प्रमुखपणे कोणती कारणे असतात आणि ते आपल्याला झालेलं आहे याची काही प्राथमिक लक्षणे आहेत का?
0: हो, UTI आता वाढण्याचं कारण प्रामुख्यानं आहे आपली बदललेली जीवनशैली. बऱ्याच वेळा AC मध्ये काम करताना आपण पाणी कमी पिण्यात येते. जे स्क्रीनला ऍडिक्ट असतात ते नेहमीसाठी स्क्रीन समोर बसून राहतात आणि त्यामुळे त्यांच्या सुद्धा पाणी कमी पिण्यात येते. टाईट कपडे घातले जातात त्यामुळे तिथे मॉइश्चर वाढून त्यामुळे सुद्धा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर कॅथेटरायझेशन केल्या जातं त्यामुळे सुद्धा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
1: बरं. तर महिलांमध्ये UTI जास्त का आढळतो आणि यावर घरच्या घरी कोणती काळजी घेता येते?
0: महिलांमध्ये UTI जास्त आढळण्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे महिलांमध्ये मूत्रनलिका जी असते ज्याला युरेथ्रा म्हणतो आम्ही, ते शॉर्ट असतं.
1: बरं.
0: त्याची लेंथ 4 ते 5 सेंटीमीटर असते महिलांमध्ये, पुरुषांमध्ये ती 20 ते 25 सेंटीमीटर असते. आणि त्याचं ओपनिंग हे योनी मार्ग आणि गुरुद्वाराच्या जवळ असल्यामुळे तिथून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
1: बरं. काय करते
0: त्याच्यासाठी? उपचार प्रिव्हेंट करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पाणी जास्त पिणे गरजेचं असतं. तसेच शारीरिक संबंध येण्या अगोदर आणि आल्यानंतर दोन्ही वेळा प्रायव्हेट पार्ट क्लीन करणं गरजेचं असतं.
1: बरं. किडनी स्टोन ज्याला आपण मूत्रपिंडातील खडे हा असं म्हणतो, हा आजार इतका सामान्य का झाला आहे? म्हणजे यासाठी आहारात किंवा जीवनशैलीत कोणते बदल केल्यास तो टाळता येऊ शकतो?
0: हो, परत जीवनशैलीचा इथे पण संबंध येतो. पाणी कमी पिणे, त्यानंतर आपलं जे फूड आहे जंक फूड आपण म्हणतो त्याला, ते जास्त खाण्यात येण्यामुळे, बाकी नॉनव्हेज जास्त खाल्ल्यामुळे आहारामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असेल, तसेच काही खाद्यपदार्थ असतात ज्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असतं, जसं चहा, कॉफी, टोमॅटो, पालक, या गोष्टींमुळे स्टोन होण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं.
1: बरं.
0: आता हे पदार्थ मी सांगितले जे कारण आहेत ते जर आपण खाण्यामध्ये टाळले, पाणी 2 ते 3 लिटर पाणी पिलं रोज, मिठाचं प्रमाण खाण्यामध्ये कमी केलं, तर आपल्याला स्टोन टाळता येऊ शकतात.
1: वृद्ध पुरुषांमध्ये प्रोटेज गंतीची वाढ ही समस्या किती सामान्य आहे आणि कोणती लक्षणे दिसल्या त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
0: प्रोस्टेट ग्रंथीची वाढ वयाच्या 40 नंतर शरीरामध्ये होणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे होते आणि ती वयाच्या 60 मध्ये आपल्याला जनरली त्याची लक्षणं दिसून येतात. त्याचे प्रामुख्याने लक्षणं जे असतात, लघवीला वारंवार जाणे, लघवीची धार कमी येणे, रात्री झोपेतून लघवीसाठी वारंवार उठावं लागणे किंवा लघवीचे कंट्रोल सुटणे ही त्याची प्रामुख्याने लक्षणं आहेत. आणि अशी लक्षणं जर आपल्याला आढळून आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
1: बरं. महिलांमध्ये मूत्रावर नियंत्रण नसणे त्याला युरिनरी कॉन्टिनन्स असं म्हटलं जाते. महिलांमध्ये मूत्रावर नियंत्रण नसणे ही समस्या लाजेपोटी दडवून ठेवली जाते.
0: हो.
1: तर यावर कोणते सोपे उपचार किंवा व्यायाम उपयुक्त ठरू शकतात का?
0: हो, जसं किगल्स एक्झरसायजेस किंवा पेल्विक फ्लोअर एक्झरसायजेस म्हणतो आपण त्याला, त्यानंतर पेल्विक फ्लोअरच्या मसल्स थोड्या स्ट्रॉंग होऊन हा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतो किंवा जर अर्ली स्टेज मध्ये असेल तर पूर्णतः बरा सुद्धा होऊ शकतो.
1: ही किगल एक्झरसाइज म्हणजे नेमकं काय असतं?
0: बेसिकली पेल्विक फ्लोअर मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या एक्झरसाइजेस असतात.
1: बरं.
0: अलग अलग प्रकारच्या एक्झरसाइजेस असतात.
1: अच्छा.
0: ह्या एक्झरसाइजेस जर आपण रेग्युलरली केल्या तर त्याने ब्लॅडरला, युरेथ्राला सपोर्ट होतो आणि त्यामुळे लघवीचं जे इनकॉन्टिनन्स किंवा लिकेज म्हणतो आपण ते थांबण्यासाठी मदत होते.
1: अच्छा. लघवीमध्ये रक्त दिसणे किती गंभीर लक्षण असू शकते, अशा वेळी त्वरित कोणत्या तपासण्या करायला हव्यात?
0: लघवीमध्ये रक्त जाणे हा अगदी मायनर म्हणजे जंतुसंसर्गापासून तर अगदी सिव्हिअर म्हणजे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कॅन्सर सुद्धा याच्यामध्ये सुद्धा हे लक्षण आढळू शकतात आपल्याला. असे जर लक्षण आपल्याला आढळल्यास, जशी आपल्याला लघवीची तपासणी किंवा सोनोग्राफी ह्या तपासण्या करण्याचा डॉक्टर आपल्याला सल्ला देतील आणि ते लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं.

0: आजच्या आधुनिक युगात युरोलॉजीमध्ये कोणते नवीन तंत्रज्ञान वापरले जाते?
1: नवीन तंत्रज्ञानामध्ये आता लेझर आहे, फ्लेक्झिबल स्कोप्स आहेत, एंडोस्कोप्स, रोबोटिक एक आलंय, यामुळे मिनियाचरायझेशन ज्याला म्हणतो आपण की शॉर्ट आणि एंडोस्कोपिक सगळ्या सर्जरीज होतात आणि त्यामुळे रुग्णांना मुख्यतः दुखणं ऑपरेशन नंतर जे असतं ते दुखत नाही, त्रास कमी होतो, लवकर सुट्टी होते.
0: किडनी स्टोन काढण्यासाठी शस्त्रक्रिया न करता किंवा मिनिमली इन्व्हेन्सिव्ह पद्धतीने उपचार कसे केले जातात?
1: एक तर तेच लेझरद्वारे, दुसरं फ्लेक्झिबल स्कोप्स आता आलेत, म्हणजे किडनीमध्ये जे स्टोन्स असतात त्याला लघवीद्वारे, लघवीच्या जागेतून आपण फ्लेक्झिबल स्कोप टाकून लेझरद्वारे ते स्टोन्स फोडून त्याचे पावडर करून ते निघून जातात.
0: अच्छा, तेव्हा तिथे शस्त्रक्रिया करण्याची कोणतीही आवश्यकता नाही?
1: नाही, टाक्याची गरज नसते.
0: बरोबर. प्रोटेस्टच्या आधारावरील शस्त्रक्रियेत कोणते नवीन बदल आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत?
1: प्रोस्टेटसाठी पूर्वीच्या काळामध्ये ओपन सर्जरी हा एकच पर्याय उपलब्ध होता. त्यानंतर TURP म्हणजे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट हा एंडोस्कोपीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया आता सुद्धा ती सगळ्यात कॉमनली केल्या जाणारी शस्त्रक्रिया आहे. त्यानंतर आता लेझर आल्यामुळे होल्मियम लेझरद्वारे किंवा थुलियम लेझरद्वारे याच्यावर उपचार होऊ शकतात. तसेच नवीन पद्धती आहेत, जिथे हाय रिस्क पेशंट असतात त्याच्यामध्ये स्टेंट, युरोलिप स्टेंट आपल्याला टाकला जाऊ शकते. एक रेझम म्हणून एक पर्याय आता आला आहे ज्याच्यामध्ये पाण्याच्या वाफेद्वारे तिथे प्रोस्टेट ग्रंथीला त्याची वाफ करण्यात येते, प्रोस्टेटच्या टिश्यूची, आणि त्याच्यामुळे सुद्धा छोट्या ग्रंथमध्ये हा उपचार कामी येतो.
0: अच्छा, लहान मुलांमध्ये कोणत्या वयात युरोलॉजिकल समस्या जास्त प्रमाणात दिसतात? पालकांनी कोणत्या लक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे?
1: लहान मुलांमध्ये अगदी जन्म झाल्यापासून

0: ते वयाच्या 5-7 वर्षापर्यंत युरोलॉजिकल समस्या जास्त प्रमाणात दिसू शकतात. यामध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत, जसे कंजनायटल आजार आहेत जे गर्भाशयामध्ये असतानाच होतात, जसं PUJ ऑब्स्ट्रक्शन म्हणतो आपण ज्याला, ज्याच्यामध्ये किडनीचं तोंड छोटं होऊन जातं. युरेथ्राचे काही प्रॉब्लेम असतात, पोस्टेरियर युरेथ्रल वॉल किंवा वसाइकोर युरेट्रिक रिफ्लक्स, हे आजार आपल्याला अगदी लहानपणीच दिसतात. वयाच्या 1-2 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतात. आणि सगळ्यात कॉमन आजार म्हणजे फायमोसिस म्हणतो आपण त्याला, ज्याच्यासाठी आपल्याला शस्त्रक्रिया करून त्याचे उपचार सर्कमसिजन करून केल्या जाऊ शकतात.
1: रात्री अंथरूण ओले करणे ही समस्या किती सामान्य आहे किंवा यामागे काही वैद्यकीय कारणे आहेत का?
0: लहान मुलांमध्ये रात्री अंथरूण ओले करणे ही एक डिलेड डेव्हलपमेंटचा पार्ट आपण म्हणू शकतो. आणि वैद्यकीय कारण सुद्धा त्याच्या मागे असू शकतं. जसं मी कंजनायटल आजार सांगितले, त्याच्यापैकी कुठल्याही आजारामुळे सुद्धा रात्री अंथरूण ओले करणे हा प्रकार होऊ शकतो. जंतुसंसर्गामध्ये सुद्धा हा प्रकार होऊ शकतो. तसेच वृद्ध लोकांमध्ये प्रोस्टेटचा आजार असेल त्यामध्ये सुद्धा रात्री अंथरूण ओले करणे हा प्रॉब्लेम येऊ शकतो.
1: अच्छा, मुलांमध्ये अंडकोश खाली न उतरणे ही समस्या काय आहे आणि वेळेवर त्याचा उपचार करणे कसे आवश्यक आहे?
0: अंडकोश खाली न उतरणे म्हणजे अनडिसेंडेड टेस्टिस आपण त्याला म्हणतो. आणि त्याचा उपचार आपल्याला वयाच्या 2 वर्षा अगोदर करणं गरजेचं असतं, अन्यथा त्या टेस्टिस मध्ये शुक्राणू पुढे चालून बनणार नाहीत.
1: अच्छा, त्याच्यावर लवकरात लवकर पालकांकडून लक्ष देऊन ऍक्शन करणं गरजेचं आहे.
0: हो,
1: त्वरित आपल्या जे जवळचे युरोलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे जाऊन आपण लवकरात लवकर तपासणी करणे गरजेचे
0: आहे.
1: मुलांमध्ये वारंवार UTI होत असल्यास त्यामागे कोणती गंभीर समस्या असू शकते, अशा परिस्थितीत निदान कसे केले जाते?
0: त्यामागे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच जंतुसंसर्ग होणे. हे लहान मुलांमध्ये जर काही कंजनायटल ऍबनॉर्मॅलिटीज असतील, जसं मी सांगितलं की PUJ ऑब्स्ट्रक्शन हा प्रकार आहे, किंवा वसाइको युरेट्रिक रिफ्लक्स आहे, किंवा पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व आहे, किंवा काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील लहान मुलांमध्ये, त्याच्यामुळे होणाऱ्या न्यूरोजेनिक ब्लॅडरमुळे लघवी जास्त लघवीच्या पिशवीमध्ये बाकी राहत असेल, त्यामुळे वारंवार जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. याच्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून त्याचा उपचार घेणं गरजेचं असतं, अन्यथा किडनीपर्यंत इन्फेक्शन जाऊन त्याद्वारे किडनीचं काम कमी होण्याची शक्यता सुद्धा असते.
1: अच्छा, पाणी कमी पिणे आणि लघवी अडवून ठेवणे या सवयीमुळे कोणते धोके निर्माण होऊ शकतात?
0: पाणी कमी पिण्यामुळे किंवा जास्त वेळ आपण लघवी थांबवून ठेवल्यामुळे लघवीमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते, तसेच किडनी स्टोन सुद्धा होण्याची शक्यता असते.
1: अच्छा,
0: त्यामुळे त्याद्वारे नंतर होणारे जे धोके आहेत, जसं किडनीपर्यंत इन्फेक्शन पोहोचल्यामुळे किडनीचं काम कमी होणे किंवा स्टोन वारंवार तयार होणे, हे सुद्धा आजार होऊ शकतात.
1: लोक अनेकदा लाज किंवा भीतीमुळे युरोलॉजिस्टकडे जाणे टाळतात, या मानसिकतेत कसा बदल घडवून आणता येईल?
0: प्रामुख्याने लैंगिक समस्या असतील किंवा प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये लघवी साफ होत नाही आणि वारंवार लघवीला जावं लागतं, किंवा फिमेल्समध्ये ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असतं, युरिनरी लिकेज असतं, त्यामध्ये पेशंट शक्यतोवर त्यांना लाज वाटते की घरच्यांना सांगण्याची की हा प्रॉब्लेम येतोय आणि आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे. बट हे सगळे आजार वाढण्याच्या अगोदर जर डॉक्टरांना दाखवलं तर त्याची पूर्णतः हे आजार बरं होण्याची शक्यता असते, त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं फार गरजेचं असते.
1: मूत्रविकार टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टीकडे एका सामान्य माणसाने लक्ष द्यायला पाहिजे?
0: पाणी ऍडिक्वेट प्रमाणात पिणं फार गरजेचं आहे. काही आजारांमध्ये पाणी कमी प्यावं लागतं, काही आजारांमध्ये जास्त प्यावं लागतं, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. जसं किडनी स्टोन असेल त्याच्यामध्ये पाणी आपण जास्त प्यायला सांगतो रुग्णाला, ज्या रुग्णांना वारंवार जंतुसंसर्ग होतो लघवीमध्ये अशा रुग्णांना सुद्धा पाणी जास्त पिणे गरजेचं असतं. प्रोस्टेटच्या आजारामध्ये पाणी कमी पिणे गरजेचं असतं, तसेच किडनी फेल्युअर असल्यास त्या रुग्णांना सुद्धा आपण पाणी कमी पिण्याचा सल्ला देतो. ही सगळी काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला जर तसे लक्षणं आढळून आल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आहारामध्ये प्रत्येक आजारासाठी अलग अलग आहार आहेत. किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये टमाटर, पालक, नॉनव्हेज, मीठ याचं प्रमाण आहारामध्ये कमी करणं आणि पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं. प्रोस्टेटच्या आजारामध्ये चहा, कॉफी, तिखट, मसाला आणि मीठ याचं प्रमाण कमी करणे आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण नॉर्मल ठेवणे, एकदम कमी नाही आणि एकदम जास्त नाही, हे गरजेचं असतं.
1: बर, व्यायाम,
0: व्यायामाचं सगळ्याच गोष्टीमध्ये महत्व आहे. वजन कमी ठेवणं, वजन वाढल्यामुळे बरेचसे युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसं

0: किडनी स्टोनचं प्रमाणसुद्धा वाढते, लैंगिक समस्या वाढतात, प्रोस्टेट ग्रंथीचं पुरुषांमध्ये लक्षणं जास्त आढळून येतात वजन वाढल्यास. त्यामुळे नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आणि तिथे लोकल पार्ट्स क्लीन ठेवणं, म्हणजे लैंगिक प्रायव्हेट पार्ट्स, लैंगिक अवयव क्लीन ठेवणं फार गरजेचं आहे.
1: युरोलॉजिकल आजार वेळेवर ओळखले आणि उपचार केले तर किती प्रमाणात बरे होऊ शकतात?
0: बरेचसे युरोलॉजिकल आजार जे मी आतापर्यंत सांगितलेले आहेत ते जर आपल्याला लवकर उपचार केले तर पूर्णतः बरे होण्याची शक्यता असते. इवन किडनीचा कॅन्सर, ब्लॅडरचा कॅन्सर आणि प्रोस्टेटचा कॅन्सर, हे तिन्ही कॅन्सर पूर्णतः 100% अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यास बरे होण्याची शक्यता असते.
1: बरं, शेवटी आमच्या श्रोत्यांसाठी युरोलॉजिकल आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या महत्वाच्या टिप्स आणि कोणत्या बाबी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
0: संतुलित आहार घ्या, पाणी योग्य प्रमाणात प्या, आपल्याला युरोलॉजिकल आजाराशी रिलेटेड कुठलीही लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
1: तर श्रोते हो, आपण संवाद साधत होतो डॉक्टर विशाल बाहेकर सर यांच्याशी. सर मूत्र शल्य चिकित्सक, पुरुष व बंधत्व आणि किडनी ट्रान्सप्लांट विषयतज्ञ आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर आजच्या या मुलाखतीवरून आपण आपले जे युरोलॉजिकल आरोग्य आहे ते कसे चांगला रखता येईल आणि त्यासंबंधी कोणकोणत्या समस्या उत्पन्न होऊ शकतात आणि त्यावर कसे उपचार केले जाऊ शकतात याविषयीची माहिती जाणून घेतली. सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना एवढी छान अशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: Next time, hold on.

0: शोधतो या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. आत्ताच आपण आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. ही मुलाखत आज पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गीतगंगा.
5: गीतगंगा
1: गीतगंगा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत बेला शेंडे आणि वैशाली सावंत यांच्या स्वरात अनंत खेडकर यांची गीतरचना, संगीत अशोक पत्की यांचं, चित्रपट डेबू.

पुढचं गीत ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची गीत रचना, संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपट पुढचं पाऊल.

श्रोते हो, आत्ताच आपण पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. गीत गंगा या कार्यक्रमात आज काही मराठी चित्रपट गाणी आपण ऐकताय. पुढचं गीत आता ऐका.

सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगलस्वरात, नितीन आखवे यांची गीतरचना ऐकवित आहोत, संगीत श्रीधर फडके यांचं, चित्रपट आभाळाची सावली.

0: आभाळाची सावली या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांचा युगलस्वर होता. नितीन आखवे यांची गीतरचना, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. गीत गंगा या कार्यक्रमात आज काही मराठी चित्रपट गाणी आम्ही आपल्यासाठी आणली आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो मराठी गाण्यांनी सजलेल्या गीत गंगा या कार्यक्रमात. पुढचं गीत आता ऐकवीत आहोत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात.

सुखी संसाराची बारा सूत्रे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा स्वर होता. सौमित्र यांची गीतरचना होती. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. गीत गंगा या कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐकवित आहोत कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. अजय झनकर यांची गीतरचना, संगीत आनंद मोडक यांचं. चित्रपट सरकारनामा.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरदत्ताच आपण अजय झणकर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं आनंद मोडक यांचं. गीत गंगा या कार्यक्रमात आता शेवटी ऐका. गंगाधर महांबरे यांची गीतरचना आहे. लता मंगेशकर यांचा स्वर. चित्रपट सोबती.

0: श्रोते हो आत्ताचं पण लता मंगेशकर यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकलीत. श्रीनिवास खळे यांचं संगीत होतं चित्रपट झोपते. या गीताबरोबरच गीत गंगा या कार्यक्रमात आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला रजा द्या. पुन्हा भेटू पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: गीत गंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 11:01 झालंय. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे संवादक अवंती मोरे, सादर करते आहेत आशिष गावंडे. ऐकूया कार्यक्रम फोन इन स्वर संवाद.
3: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
4: श्रोते हो आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या फोन इन संवाद आणि फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी

0: लवकर या। श्रुतिवादचा दिवस काहीसा वेगळा आहे, मनात भक्ती आहे, चेहऱ्यावर आनंद आहे, पण त्याचबरोबर बाप्पाला निरोप देताना डोळ्यांच्या कडाही नकळत ओलावल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपल्या मंडळांमध्ये घरात बाप्पाचं आगमन झालं, आरतीचे सूर घुमले, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं, मोदकांचा गोडवा, प्रसादाचा सुगंध आणि दर्शनानं मनाला मिळालेलं समाधान हे सगळं आजच्या दिवसानंतर पुन्हा आठवणीच्या रूपानं आपल्या मनात राहणार आहे। पण श्रोते हो, गणपती बाप्पाला निरोप म्हणजे शेवट नक्कीच नाही। बाप्पा पुन्हा येण्याच्या एका सुंदर आशेचा हा क्षण आहे। आज बाप्पा आपल्या निवासाला परत जात आहेत आणि जाताना आपल्या प्रत्येकाच्या मनात आनंद, श्रद्धा, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीची उमेद ठेवून जात आहेत। श्रोते हो, आजचा स्वरसंवाद कार्यक्रम याच आठवणींचा आहे, भावनांचा आहे, आपल्याशी केलेल्या संवादाचा आहे आणि आपल्या मनातल्या फरमायशी गीतांचा आहे। चला तर मग घेऊयात आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमातला हा पहिला फोन कॉल। आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत। आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: नमस्कार, आपण कोण बोलत आहे? आपलं शुभ नाम?
0: मी अवंती मोरे बोलते।
1: नमस्कार ताई।
0: नमस्कार, आमचे कोण श्रोते बोलत आहेत?
1: टीव्ही टावर नागपूर, मी नाना डोंगर बोलत आहो। आपल्या कार्यक्रम मध्ये प्रथमच पहिल्यांदाच फोन केलेला आहे।
0: काय करता आपण नानाजी?
1: आम्ही ड्रायव्हिंग काम करतो।
0: आपण कुठे कुठे फिरलेले आहात आतापर्यंत?
1: आपलं अमरावतीच, मी अमरावतीकडे बाबा धरापूर जवळ माझं गाव आले गा म्हणून।
0: अच्छा,
1: हो ताई, पुष्कळ शहर फिरलेलो आम्ही त्या जवळपास, जसे औरंगाबाद, जालना, पुणे, अहिल्यानगर, म्हणजे आपलं माझं जवळपास पूर्ण शहर फिरलेलो आहे मी।
0: अच्छा, तुमच्याकडे कुठल्या गाड्या
1: आहेत? टॅक्सी गाडी।
0: अच्छा, हो का? अरे वा,
1: आणि
0: तुमची पत्र येत असतात कार्यक्रमात?
1: हो ताई, मधुमाजी मी नेहमी श्रोता आहो।
0: हा, आता आपल्या कार्यक्रमाचं नाव बदललंय, आपण गीतगुंजन अंतर्गत पत्र फरमाईश कार्यक्रम असा घेतलेला आहे।
1: ठीक आहे, त्यानंतर मी या नावाला पत्र पाठवत आहे।
0: हा, पाठवत जा ना, त्याच्यात पण तुमचे नावं येतात।
1: जी जी, त्याबद्दल खूप आपले आभार ताई।
0: नानाजी, आपल्या परिवारात कोण कोण आहे?
1: दोन मुले, एक मुलगा आहे।
0: अच्छा, गणेशोत्सव सुरू आहे आणि 25 तारखेला आता विसर्जन असणार आहे, तर मग आपली काय भावना आहे गणेश उत्सव जेव्हा असतो तो काय कसा असतो आपल्यासाठी?
1: ताई, बाप्पाला येतच माझी प्रार्थना आहे की सुख समृद्धी सर्वांना लाभो आणि यावर जो पाऊस झालेला नाही हा पाऊस यावं हेच माझी फार इच्छा आहे।
0: हो, बाप्पानी हे एक मागणं सगळ्यांचं मानावं, चांगले सुगीचे दिवस यावेत आणि चांगला पाऊस व्हावा, शेतकरी सुखी तर आपण सुखी ना।
1: हो ताई, हे बाप्पा चरणी माझी प्रार्थना आहे।
0: तर ही भावना सगळ्यांचीच आहे। नानाजी, आज आपण फोन केलेला आहे तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: तर बाप्पाच्या विषयी मला एक गाणं ऐकायचं आणि गाण्याचे बोल आहे देवा हो देवा गणपती देवा।
0: आणि हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
1: भाई अमरावती आमचे हिराबंद शेंडे जे आहेत, सिद्धार्थ गोंधाने जे आहेत, किशोर गुप्ता, प्रवीण हागुले, कुष्टा बुजुर्ग, हुकुम करमळकर, बेडी, मध्य प्रदेश, हे माझे मित्र आहेत।
0: आकाशवाणी अमरावतीचे आपण श्रोता कधीपासून झाले?
1: काही कमी कमी 10 वर्ष झाले मला या अमरावती स्टेशन ऐकता ऐकता।
0: अरे वा,
1: काजू पसरकरला खूपच छान करत आहे।
0: अरे वा, धन्यवाद। आणि आमचा प्रयत्न असतो की आमचा श्रोता कसा आमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील होईल, त्याचा सहभाग वाढेल, तर त्यासाठी पत्रांची कार्यक्रम आपण घेतलेले आहेत, आता फोन इन कार्यक्रम आपण घेतलेला आहे। आपण आठवड्यातनं 2 पत्रांचा कार्यक्रम प्रसारित करतो, आता बुधवार आणि रविवार आपण 2 देतो तो कार्यक्रम।
1: अरे वा, खूपच छान, खूप धन्यवाद, मला पण धन्यवाद आहे आपल्याला।
0: तर आता आपल्या मित्रांना पण आपण सांगा आणि सगळ्यांना सहभागी व्हायला सांगा, पत्र पण पाठवा। तर आपण जे आता हे गाणं सुचवलेलं आहे ते गाणं आम्ही आपल्यासाठी प्ले करत आहोत, आपण ऐका हे गाणं आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत।

0: स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: अंसार देशमुख अमरावतीवरून.
0: आपण काय करता अंसार जी?
1: मी अगरबत्ती चे कारखान्यामध्ये आहो.
0: अच्छा, आणि कुठे काम करता? आपण अमरावतीलाच करता का?
1: अमरावतीलाच, आपला महेंद्र कॉलनीला लागून आहे.
0: अच्छा, हो का?
1: तिथं कारखाना आहे आमचा.
0: आता तर उत्सवांच्या काळात आपल्या कारखान्यात जे आपण अगरबत्तीचं काम करता म्हणत आहे, तर त्याला खूप मागणी असेल नाही का?
1: सीझन आहे ना.
0: हा, मग आपल्याला वेळ मिळतो का?
1: वा वा, आकाशवाणी तर दिवसभर चालूच राहते.
0: आपलं काम पण सुरू असतं आणि
1: आकाशवाणी.
0: आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम केव्हापासून ऐकताय अंसार जी?
1: 4 ते 5 वर्ष झाली मॅडम.
0: हो, आणि कसे वाटतात आपल्याला आकाशवाणी अमरावतीचे?
1: छान, खूप चांगले वाटते मॅडम.
0: आणि आज आता आपण फोन केलेला आहे, तर आपल्याला आज कुठलं गाणं ऐकायचंय?
1: ते नाम फिल्म मधलं आहे, ते चिट्ठी आई आहे पंकज उदासच्या आवाज मध्ये.
0: तर आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी आज कोण कोण आहेत?
1: मुर्तुजा भाई आहे आमचे, मोहम्मद भाई आहे, अहमद भाऊ आहे, परवेश भाई, आवेश भाई, सगळं आमची टीमच आहे कारखान्यात.
0: अच्छा, तुमच्या कारखान्यातले तुमचे सहकारी आहेत सगळे, हो ना? आपल्या कारखान्यात कुठल्या कुठल्या प्रकारच्या अगरबत्त्या तयार होतात, कुठल्या कुठल्या सुगंध दिले जातात?
1: खूपच आहेत, 85 व्हेरायटी आहे.
0: अरे बापरे, किती छान.
1: हो, लोबान आहे, अगरबत्ती आहे, अलग अलग आहे व्हेरायटी.
0: आपल्या अंगातनं सुगंधच येत असेल ना?
1: अरे बापरे, मी कुठे चाट केलो, कुठे बसलो, तिथे सुगंध वास येते. कोणी सांगते का वास येतात?
0: तुम्ही सुगंध जर गेला तर छान सुगंध सगळीकडे दरवळेल नाही का? खूप छान. आणि आम्ही जेव्हा केव्हा तर लावू अगरबत्ती, तर जरूर आम्हाला अंसारजींची आठवण येईल. आम्ही हे गाणं आपल्यासाठी पाठवतो आहोत. प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: किंवा पंबोरिया.
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
0: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
2: स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
3: प्रकाश गुलाम बोलून राहिलो.
2: कसे आहात प्रकाश जी?
3: बरे.
2: कुठून बोलत आहात प्रकाश जी आपण?
3: मी अमरावती जेल क्वार्टर सागर अपार्टमेंट मधून बोलून.
2: काय करता आपण प्रकाश जी?
3: मॅडम आपण काही नाही, खाली दिली आहे रिकामे, काही काम आहे नाही, घरीच राहतो.
2: अच्छा, आपल्याला आयुष्यात काय देतो गणेशोत्सव, काय सांगाल आपण?
3: गणेशोत्सव चांगला मॅडम, देव आपल्याला आशीर्वाद देतो येतो. आपण 10 दिवस गणपतीची पूजा अर्चना करतो, आरती करतो, बाकी तशी देवाची कृपा आहे.
2: आणि एक व्यावसायिक जर बाजू बघितली आपण प्रकाश जी, सण उत्सव आपण जेव्हा साजरे करतो तर बऱ्याच लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळतो, हो ना?
3: बरोबर आहे ना.
2: कुठल्याही उत्सवाची एक थोडीशी भूमिका बदललेली आहे, काळ बदललेला आहे. आपल्याला कसा वाटतो की गणेशोत्सव कसा साजरा व्हायला पाहिजे, काय सांगाल आपण?
3: लोकांनी थोडस आपल्या याच्यामध्ये सावधानी राहिलं पाहिजे, चांगल्या याच्यामध्ये राहिलं पाहिजे, मनोकामना म्हणून भावना त्याची चांगली राहिली पाहिजे. चांगल्यानं प्रेमानं सर्वांना मिळून मिसळून आपला गणेशोत्सवाचा सण साजरा केला पाहिजे.
2: हो, सार्वजनिक गणेशोत्सव जेव्हा सुरू झाला, लोकमान्य टिळकांनी जेव्हा सुरू केला, तर सगळ्यांना संघटित करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक रित्या सुरू झाला ना. तर आता कालपरत्वे आपण सामाजिक भान पण जपलं पाहिजे, नाही का? याच्यात ना आज आपण फोन केलाय प्रकाश जी, कुठलं गाणं ऐकायचंय?
3: आशा भोसले यांनी गायलेलं एक गीत आहे माझ्या मनामध्ये.
2: हा सांगा ना.
3: हा, एरे घना नाव घाल माझ्या मना, एक गीत भावगीत आता.
2: अरे वा, खूप छान गाणं आपण सुचवलेलं आहे. काही विशेष आपल्या भावना आहेत का या गाण्याबद्दल?
3: अशा काही भावना वगैरे नाही, ते गाणं मी जरा जुने गाणे आहे, मला आवडतो, खूप आवडीचे गाणे असल्यामुळे.
2: आपल्याला जुनी गाणी आवडतात नाही का? मी ह्याच्यासाठी विचारलं आपल्याला, कारण आता पाऊस जेवढा पाहिजे तेवढा समाधानकारक येत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण म्हणून ये रे घना सुचवताय का? तर आपण जे ही गाण्याच्या माध्यमातनं बाप्पा चरणीची ही प्रार्थना करताय की घन येऊ दे, बरसू दे आणि सगळे सुख समृद्धी नांदू दे, आम्ही तर आपली ही फरमाईश पूर्ण करू, पण देवाच्या चरणी पण ही प्रार्थना करतो की ही फरमाईश जी आम्हा सगळ्यांची आहे ती त्यांनी पण पूर्ण करावी, नाही का? गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
3: माझी मिसेस आहे शिला गेडा, महेश गेडा, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे आरती गेडा, अंबादास तर्डे, रमेश तर्डे, मित्रमंडळी आहे.
2: अरे वा, तर आम्ही हे गाणं आपल्यासाठी पाठवतो आहोत. प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: परस्पर संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कोण बोलत आहात?
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार, जोरदार नमस्कार केलेला आहे. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: दत्तात्रय डिंबराव डाटे पाटील, माळस पिंपळगाव तालुका, गेवराई जिल्हा, बीड, मराठवाड्यातून बोलतो ताई.
0: आमच्या या श्रोत्यांचा फोन मध्येच खंडित झाल्यामुळे त्यांची फरमाईश आम्हाला जाणून घेता आली नाही, पण त्यांनी निराश न होता पुढच्या वेळी नक्की फोन करावा आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. आता कार्यक्रमात घेऊयात हा पुढचा फोन कॉल. स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
2: माझं नाव रामहरी लोखंडे आहे. मी करंजी रोड जिल्हा यवतमाळवरून बोलतोय.
0: रामहरीजी, आपण काय करता?
2: माझं काही ना काही, मी टेलरिंग काम करतो पार्ट टाइम मध्ये.
0: अच्छा, बाकी वेळ आपण काय करता मग?
2: बाकी वेळ मग सकाळला फिरायला जाणे, बातम्या वगैरे रेडिओ द्वारे ऐकणे, रेडिओ ऐकणे आणि अनेक अनेक रेडिओ केंद्रावरती फोन करणे आणि फरमाईश पाठवणे, हे काम माझं दिवसभर चालू असत आहे.
0: अरे वा. आणि आपण टेलरिंग काम करता तर कुठले? आपण जेंट्स टेलर आहात का?
2: जेंट्सचे कपडे शिवत आहे मी.
0: मग आपल्याकडे येतात तेवढे कपडे? येतात का?
2: येतात ना. मी वापस करतो, माझ्याकडनं होत नाही तेव्हा मी वापस करतो.
0: अरे बापरे हो. आणि आता मला सांगा, जेव्हा सण उत्सवाचा काळ असतो तर त्यावेळी तर आपल्याकडे खूप येत असतील ना कपडे शिवायला?
2: लग्न सराईमध्ये असतात कपडे आणि विशेषतः दिवाळीचे कपडे वगैरे असते ना, त्या वेळामध्ये थोडस काम वाढते मग.
0: अच्छा, आता आपण म्हणालात की आपण आकाशवाणीशी पण जोडलेले आहात, तर मग आपले कपडे शिवणं आणि आकाशवाणी ऐकणं दोन्ही सुरू असत असेल ना?
2: चालू असते, चालू असते. ब्लूटूथ वर मी मोबाईल कनेक्ट करतो.
0: आणि कसे वाटतात आपल्याला आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम?
2: छान वाटतं, मी सकाळपासून ऐकतो असतो. गीत गंगा, गीत गुंजन, स्वरसंवाद आणि इतर कार्यक्रम ऐकतो.
0: अरे वा, खूप आनंद झाला आम्हाला. आणि आपल्याला त्याच्यातनं काही शिकायला मिळतं का मग?
2: मिळतं ना, माहिती वगैरे मिळतं ना.
0: म्हणजे मनोरंजन पण होतं आणि माहिती पण मिळते, नाही का?
2: माहिती पण मिळते.
0: आणि आपल्या परिवारात कोण कोण आहे?
2: माझ्या परिवारात माझी पत्नी मंजुताई लोखंडे आहे, मुलगा सूरज लोखंडे, नातू आहे अर्श बाबू, सुरमित, आराध्या, त्याचबरोबर आमचे मित्र बडनेरा वरून हिम्मतराव श्रृंगारे आणि पद्माताई श्रृंगारे, तसेच करंजी वरून रविचंद्र कांबळे आणि सुनीता कांबळे. मला गीत ऐकायचं आहे, भीमगीत, भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात.
0: तर निश्चित आपण सगळ्यांसोबत या गाण्याचा आनंद घ्या.

0: परसंवाद कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: अवंती ताई मोरे बोलत आहात का?
0: हो
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: मी यवतमाळ जिल्ह्यातून घाटंजी येथून सुरेश कुमार उत्तेजवार बोलते ताई.
0: अच्छा, आपली पत्र येतात आम्हाला.
1: हो आम्ही टाकत असतो. अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम जरी कमी वेळात जरी सादर झाले पण दर्जेदार कार्यक्रम आहे ताई.
0: आमचा श्रोता खुश असला पाहिजे, त्याच्या आवडीचं आनंदाचं आणि माहितीचं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे.
1: बरोबर. एक महत्वाचं सांगतो मॅडम, मी आता सध्या यवतमाळला हॉस्पिटलमध्ये भरती आहे मॅडम.
0: अरे काय झालं आपल्याला?
1: माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालो मॅडम पायाला.
0: काळजी घ्या.
1: गणरायाच्या कृपेने मी बरे होईल मॅडम.
0: देव म्हणजे काय तर आपली सकारात्मक ऊर्जा एकवटणं हेच आहे. आपल्यावर आलेलं संकट निवारलं विघ्नहर्त्या गणेशाने, नाही का?
1: बिलकुल. आणि आकाशवाणी ही आपल्या आईप्रमाणे एक संस्काराची देणगी आहे मॅडम. जसं आई आपल्या मुलाला संस्कार देतात तसं आम्हा रसिकांना कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्काराचं बीज केवळ आकाशवाणीच आमच्यापर्यंत पोहोचवते असं आमचं म्हणणं आहे.
0: अगदी. आमचा श्रोता पण इतका जाणकार आहे, तो पण एवढी माहिती ठेवतोय आणि आमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर ही आमच्यासाठी पण खूप सुखद बाब आहे. बरं का सुरेश जी, बाप्पा आता परत जाणार त्यांच्या गावी, तर आपल्या काय भावना आहेत?
1: गणेश उत्सव साजरा करत असताना जे निर्माल्य असते ते व्यवस्थित रित्या आपण कुंडीमध्ये टाकायचं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि विसर्जनाची जी पद्धत आहे, डीजे वगैरे न लावता एक लेझिंग पद्धतीनं नेऊन आपण गणरायाचं विसर्जन करावे, जेणेकरून सामाजिक भान ठेवून हा उपक्रम नागरिकांनी अंगीकारायला हवा.
0: ही खूप छान. आणि प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पण ही गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे. लेझिम पथक जर तयार केलं तर आपला सांस्कृतिक वारसा पण तयार होईल, आपली तब्येत पण चांगली राहील आणि एक सांघिक कार्यक्रम कसा असतो याचं उत्तम उदाहरण आपण देऊ शकू.
1: बिलकुल बिलकुल. खरं आहे मॅडम.
0: आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: मला अग्निपथ या चित्रपटातील देवा श्री गणेशा हे गीत होतं.
0: आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे सुरेशजी?
1: सिद्धार्थजी गुंडाने, हिरामनजी हिम्मतरावजी शृंगार आहेत, यवतमाळवरून वडगाववरून आमचे मित्र रुपराजजी मिलगीला, मी स्वतः सुरेश कुमार पुत्रजवान, चंदा शिला वैभव सूर्यकांत आणि विश्वकर्मा रेडिओ परिवार घाटंजी जिल्हा यवतमाळ येथून आम्ही सर्वजण हे गीत ऐकणार आहे.
0: आम्ही हे गाणं आपल्यासाठी पाठवतो आहोत. प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: नमस्कार ताई, मी अनंत भुते वडोदा पानाचे येथून बोलतो.
0: अच्छा, आपल्या गावाच्या नावातही काहीतरी लपलेलं आहे नाही का?
1: पानाचं उत्पादन असल्यामुळे त्याला पानाचं म्हणून ओळखतात.
0: मग आता होतं का तसं उत्पादन? होतं का आपल्या
1: पानं? ताई आता खाणारे कमी पडले, त्याच्यामुळे त्याचं उत्पादन ते परवडून नाही राहिलं आणि त्याचा सेल नाही आहे. पूजेला आणि ठराविक कामांनाच पानाचा उपयोग होता. नाही तर प्रत्येक घरापर्यंत पान खाणारे बुजरुक म्हणजे आपले वयोवृद्ध लोक होते.
0: हो, बटवा असायचा, चंची असायची,
1: माताला बायांजवळ पिशव्या असायच्या जुन्या काळात. हा हा, ते चंची हा शब्द सुद्धा तुम्ही ना विदर्भातले असल्यामुळे तुम्हाला चांगला आठवतो.
0: आणि तो त्यांचा खजिना असायचा. म्हणजे गमतीची जर गोष्ट सोडली तर याच्यात ना आरोग्य पण जपलं जायचं, कारण शुद्ध स्वरूपात पानच खाल्लं जायचं.
1: हो, आणि वनस्पती काही होतं आणि पाचक शुद्ध होतं आणि रक्तात मिसळल्यामुळे रक्ताचं शुद्धीकरण सुद्धा होतं.
0: हो, आपण काय करता आनंदजी?
1: मी शेतीच करतो ताई, आणि सध्या आता ते पानमळे 1989 सालापर्यंत आपल्या वाढ होती, म्हणजे 80 सालापर्यंत.
0: अच्छा.
1: आता हे इतर पिकं घ्या जे मागे लागले, कपाशी आहे, तूर आहे, गहू हरभरा आहे, मक्का आहे, कांदा आहे.
0: मर्यादित पण पानाचं उत्पादन नाही घेत का आपण?
1: नाही, आमच्या भागात नाही ताई, परंतु काही. आता माझं गाव जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला शेवटचं गाव आहे, त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यात एक शिरसुली नावाचे गाव आहे, सेंदुर्णी नावाचे गाव आहे, तिथं अल्प प्रमाणात पानमळे आहे, बिलकुल अल्प.
0: अच्छा. आणि जळगाव जिल्ह्यात हे होतं उत्पादन हे आणखी नव्याने आम्हाला. खरं तर जळगाव जिल्हा असा प्रसिद्धी आहे की तिथे केळीचं उत्पादन जास्त होतं.
1: हो, केळीचा तर प्रख्यातच आहे.
0: अनंतजी, गणेशोत्सवाचं पर्व सुरू आहे, आता 25 तारखेला गणपती बाप्पा परत आपल्या गावी जातील. तर आता जो हा सगळा कालखंड आहे, तर या ह्याच्यात आपल्याकडे वातावरण कसं आहे, कसं वाटतं आपल्याला?
1: आमच्याकडे काही आज रोजी मस्त म्हणजे शांत वातावरण आहे. जो काही उत्सव आहे तो शांतीच्या मार्गाने चालू आहे, परंतु फक्त कमी आहे ताई, या वर्षीचा पाऊस हा अल्प असल्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती थोडी कमी आहे.
0: गणरायाकडे तर हीच मागणी करू शकतो, पाऊस चांगला येऊ दे नाही का?
1: हो हो ताई, आता पाणी सर्वांनाच आवश्यक आहे म्हणा, सर्वांसाठी पाण्याची आवश्यकता. म्हणजे सुद्धा कधी कधी वेस्टेज पाणी वापरलं जाते, म्हणजे पिकाला तेवढी गरज नसताना चालू करून द्यायचं, घरी चाललं यायचं होतं, तो वेस्टेज पाणी जाते.
0: हे आपण एक चांगलं सांगितलं की आपण प्रमाणात पाणी दिलं तर ते आपल्याला बरेच दिवस पुरेल नाही का? अनंतजी, आपण फोन लावलेला आहे, आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे स्वरसंवाद कार्यक्रमात? आज
1: आता गाणं ते जसं आता गणपती बाप्पा आपले त्यांच्या गावी जाऊन गायले, तर राज कपूरचं एक गाणं मला आठवते, चित्रपट दिवाना आहे. हम तो जाते अपने गाव, हमका राम राम राम, असे शब्द आहे मुकेशचे आवाज असलेले.
0: आणि आज आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे?
1: माझे अमरावती एडीओ श्रोता संघाचे सुद्धा काही मित्र आहेत. आमचा वडोदा श्रोता संघ जुना 1987 चा ओपनिंग आहे वडोदा ग्रुप. जाने माने श्रोता आमचे मुरलीधर गिरी होते, शरद वानखडे आहे, अशोक देशमुख आहे, संतोष भाऊ काटे आहेत, आणि अमरावती रेडिओ श्रोता संघ त्याबरोबर, आणि आपण सुद्धा या गीताचा, जुनं गीत आहे, या गीताचा आनंद घ्यावा.
0: निश्चित. तर आज आपण फोन केला त्या

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईनवर आहेत?
1: मी आकोटून रामदास पालेकर बोलतो.
0: काय करता आपण?
1: रिटायरमेंट होईल.
0: अच्छा,
1: मला हा एक गीत ऐकायचं होतं.
0: सांगा ना, कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: मला ऐकायचं आहे सम्राट पिक्चर मधलं.
0: अच्छा,
1: नमो चुपाके जी, खूप जुनं गाणं आहे मॅडम ते.
0: आपल्याला जुनी गाणी आवडतात का रामदास जी?
1: मॅडम कोणता, आता 75-76 वय झालं ना मॅडम. पहिलीचे गाणे चांगले होते. माझ्या मित्राचे नाव सांगू काय?
0: हो सांगा ना.
1: निकिता घाटे आहे अचलपूर, अवचित्रा चिटके आहेत आकोटचे, आणि पुंडलिक भास्कर आहेत आकोटचे. यांनाही ऐकायचं मॅडम.
0: अच्छा, आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का?
1: यावर ऐकतो ना मॅडम, सर्व ऐकतो.
0: अरे वा, आणि कसे वाटतात आपल्याला आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम?
1: मस्त वाटतात मॅडम, अकोल्यापेक्षा अमरावती चांगलं आहे मॅडम. आकाशवाणी खूप मस्त कार्यक्रम राहतात. सकाळी भक्ती संगीतापासून चालू होऊन जाते ऐकणं. मी ते मोबाईल फोबाईल ने पाहत फक्त ते यावर आकाशवाणी ऐकत राहतो.
0: अरे वा, आमचे इतके जुने जाणकार श्रोते आहेत आणि ते इतक्या नियमाने आमचे कार्यक्रम ऐकतात आणि छान अभिप्राय पण. आज आपण फोन केलात रामदासजी, आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही हे गाणं आपल्यासाठी पाठवतो आहोत. प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: बदनरामराव तू हिम्मतराव शृंगारे बोलतो काय?
0: नमस्कार हिम्मतरावजी. आता तर सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे, तर बडनेरा मध्ये कसं आहे गणेशोत्सव? कसं आहे वातावरण?
1: बडनेरा शहरात काही मंडळाचे गणपती बसलेले आहे आणि जिकडे तिकडे खूप चांगलं वातावरण आहे. आता गौरी महालक्ष्म्या झालेल्या आहेत काही आणि गणपतीचे उत्सव भी चांगल्या प्रमाणे बडनेरा शहरामध्ये चालू आहेत.
0: आणि कुठले कुठले कार्यक्रम घेतले जातात गणेशोत्सवाच्या काळात?
1: सांस्कृतिक कार्यक्रम काही तिथे काही महिलांचा कार्यक्रम असतो, काही आपल्या मुलांचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळच्या वेळेला चांगले कार्यक्रम असतात काही तिथे. आणि बडनेरा शहर शांततेचे शहर आहे काही आणि इथे खूप चांगल्या प्रमाणे आमचे बडनेरा शहरातले लोक सगळे जाती धर्मातले लोक गणेश उत्सवाचा आणि गणेश विसर्जनाचा खूप चांगल्या तऱ्हेने आनंद घेत असतो काही आणि आम्ही सगळे सहभागी होत असतो काही त्या कार्यक्रमामध्ये.
0: याच्यात ना सामाजिक एकोपा साधल्या जातो या गणेशोत्सव पर्वात. जे पण उत्सव आपण करतो त्याच्यात सामाजिक ऐक्य सामावलेलं असतं, नाही का? हिम्मतरावजी आज आपण फोन केलेला आहे, आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: लोकमान्य युग पुरुष या चित्रपटातलं मला गाणं ऐकायचं.
0: हो कुठलं?
1: गजानन ते गाणं ऐकायचं.
0: आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत?
1: परिवारामध्ये पद्मताई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार, अमरावती रेडी श्रोता संघाचे रामकिते हिरामणी शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर गोम, सिद्धार्थ गोंडाने, रामहरी लोखंडे आणि आमचे बदलेचे काही चांगले आवडीचे श्रोते आहेत हारूनभाई टेलर, मलिक टेलर, सतीश मेश्राम आणि प्रमोद काळेताई. आणि हे कार्यक्रम खूप चांगल्या आवडीने बदनेरा शहरामध्ये ऐकतात अमरावती आकाशवाणीचे 101.5 वर.
0: अरे वा, आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा आमचे श्रोते असे अभिप्राय देतात की आमचा कार्यक्रम इतक्या छान रित्या ऐकल्या जातोय. तर असेच आपण आकाशवाणी अमरावतीशी जुळले राहा, आपल्या मित्रपरिवाराला आणखीन वाढवत राहा आणि आकाशवाणी अमरावतीशी जुळवत पण राहा. आम्ही हे गाणं आपल्यासाठी पाठवतो आहोत, प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: माझं नाव आहे कैलास मनोहरराव पवार, कल्याण गगन, मेन रोड, अमरावती.
0: अच्छा, कसे आहात आपण?
1: मी आनंदात आहे, तुम्ही सांगा कसे आहात?
0: आम्ही पण छान आहोत, आनंदात आहोत. आणि आमचे श्रोते जेव्हा कार्यक्रमात इतके छान भरभरून फोन करतात तर आम्हाला आणखीन आनंद होतो, द्विगुणित होतो.
1: आम्हालाही आनंद होतो ताई.
0: आणि आपलं नावातच कैलास आहे, आणि कैलास निवासी जे शंकर आहेत त्यांचा जो पुत्र आहे त्या गणपतीचा आता हा उत्सव सुरू आहे. आपल्याला कसं वाटतोय आता हा जो गणेशोत्सवाचा काळ आहे, तर आपल्या आजूबाजूला काही मंडळ असतील तर कसं वाटतं आपल्याला, कसं आहे वातावरण
1: आपल्याला? आणि खूप आनंद वाटतो, आणि 10-12 दिवस कसे जातात माहिती सुद्धा पडत नाही. वर्गणी वगैरे खूप जमा होत असल्यामुळे मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये मोठे मोठे बॅनर, कटआउट आणि गेट लावत असल्यामुळे आणखी शोभा चारपट वाढलेली आहे अमरावती.
0: सामाजिक उपक्रम पण घेतले जातात का मग तिथे?
1: जातात ना ताई. म्हणजे कसं पर्यावरणावर, जंगल वाचवा, पाणी वाचवा, आणि धूम्रपान मद्यपानाची पासून दूर राहा चालू राहतात ना मंडळामध्ये. काय होते की आपल्याला प्रबोधन मिळते, बरीच सुधारणा होते, कुठे देखावत असतो.
0: उत्सवाच्या काळात ना कलाकारांना संधी मिळते, व्यावसायिकांना संधी मिळते, आनंद होतो. पण यासोबत सोबत आपण सगळ्यांची जबाबदारी पण ही वाढते की सामाजिक भान जपलं पाहिजे, स्वच्छता राखल्या गेली पाहिजे, आवाजाचं आणि पाण्याचं पण प्रदूषण झालं नाही पाहिजे याच्यासाठी आपण कटिबद्ध असल्या पाहिजे, नाही का?
1: हो ताई, हो ताई.
0: कैलासजी आपल्याकडे बसतो का गणपती?
1: हो ताई, माझ्याकडे मी लहान असताना 10-11 वर्षाचा असताना त्यात मी 11 रुपयाचा गणपती घरामध्ये बसवला होता. त्याचपासून आज माझं वय 66 वर्षाचं आहे. निरंतर आमच्यावर बाबांची, महाराजांची आणि गणपती बाप्पाची फार मोठी कृपा आहे. घरगुती गणपती असतो, छोटा असतो, आणि दोन्ही टाइम आम्ही देवाची आरती आराधना आणि आमची काही दुःख असेल ते आम्ही देवाला सांगतो.
0: घरात चैतन्याचं वातावरण निर्माण होतं ना या?
1: हा हो, खूपच आनंदाचं. आणि गोधर्सना लहान मुलांना विशेष प्रसादाचा एक आनंद वाटतो.
0: खूप छान. आज आपण फोन केलाय कैलासजी, आज कुठलं गाणं?
1: ताई मला एक गणपतीच गाणं म्हणता, तूच सुख करता तूच दुःख हरता, हेच गाणं मला ऐकायचं. आणि माझे दुकान पण आहे मेन रोड ला, कीर्ती जनरल स्टोअर, कल्याण नगर, मेन रोड.
0: आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे, त्यांची नावं सांगा ना.
1: माझी मिसेस आहे चंद्रकला उर्फ शारदा पवार, माझी दोन मुलं आहे अजय पवार, जितेश पवार, माझ्या दोन सुना आहे प्रियंका अजय पवार, सुवर्णा जितेश पवार, दोन नातू पण आहेत जतीन अजय पवार आणि नुवांश जितेश.
0: अरे वा कैलासजी, आपण छान गाणं सुचवलेलं आहे तर आम्ही हे गाणं आपल्यासाठी पाठवतो आहोत. प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: पांडुरंग मोरे बोलतो, मुक्काम पोस्ट वारंगापाटा तालुका कळमदुरी जिल्हा हिंगोली बोलतो ताई.
0: कसे आहात आपण पांडुरंगजी?
1: चांगले आहे, चांगले आहे. गणपती आता विसर्जन आहे, त्यानिमित्त जरा लेकरांकडे ध्यान दिलं पाहिजे मोठ्या व्यक्तीनं, कारण की रोडच्या काठेला नाचत नाचत जातात, कोणती वाहन येऊ शकते, धक्का लागू शकते.
0: हिंगोली जिल्ह्यात गणेशोत्सवाचं स्वरूप कसं आहे?
1: गणेशोत्सवाचं आता सध्या तर कसं आहे, पाणी जरा कमी करता जरा नियोजन म्हणजे जरा हे आहे, जरा शांत वातावरण आहे सध्या.
0: एरवी आपल्या इथे गणेशोत्सवाचं स्वरूप कसं असतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवाची आराधना करण्याचा पण एक
1: आराधना सगळीकडेच असते. पहिले कसं आम्ही लहान होतो त्या टायमाला काही कथा काही रामायण चांगलं वाटत गेलं त्या टायमाला.
0: सामाजिक उपक्रम राबवले जातात ना काही काही ठिकाणी, तर आपल्याकडे बसतो का गणपती?
1: गणपती बसतो ना.
0: आपल्या घरचं वातावरण कसं असतं?
1: चांगलं आहे.
0: आणि किती दिवसांचा बसवता आपण गणपती?
1: 11 यावर्षी 12 दिवस आहे.
0: पांडुरंगजी, आज आपण फोन केलाय तर आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: आज गाणं ऐकायचं चित्रपटात नाव आहे उलाढाल. गाण्याचे बोलायचं आहे, देवा तुझ्या दारी आलो.
0: अरे वा, खूप छान गाणं आपण सुचवलंय. हे गाणं ऐकण्यासाठी आज आपल्या सोबत कोण आहे सांगाल का?
1: वैष्णव मोरे, कुंडिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, सर्व मित्र सुनते रहो, सुनाते रहो अमरावती आकाशवाणी.

0: श्रोतेहोच्या स्वरसंवाद कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आता आली आहे. आज आपल्या आवाजातून गणपती बाप्पासाठी व्यक्त झालेल्या भावना ऐकल्यात, मनातली गाणी ऐकलीत. कुणाच्या आठवणींमध्ये आनंद होता, कुणाच्या शब्दात विरहाची हळवी भावना होती, पण प्रत्येकाच्या मनात समान भावना होती, ती म्हणजे आज बाप्पाला निरोप द्यावा लागेल. श्रोतेहो, खरं सांगायचं ना तर बाप्पा आपल्यापासून कुठेच दूर जात नाहीत. ते राहतात आपल्या श्रद्धेत, आपल्या संस्कारात, आपल्या चांगल्या विचारात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात. आज बाप्पाला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनात हुरहुर नक्कीच आहे, पण त्याच वेळी पुढच्या वर्षी पुन्हा ढोल ताशांच्या गजरात, आरतीच्या स्वरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत करण्याची आशाही आहे. श्रोतेहो, विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीतून आपल्या परंपरेसोबतच पर्यावरणाची आणि सार्वजनिक सुरक्षिततेची काळजी आपण सगळे घेऊयात. आज आमच्या ज्या श्रोत्यांची या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे, त्या श्रोत्यांनी येत्या 2 महिन्यांपर्यंत फोन करू नये. आपल्या इतरही श्रोता मित्रांना आपल्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांनी द्यावी. रसिकहो, स्वरसंवाद कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळात, आणि याचं प्रसारण केलं जातं दर शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा नवीन दूरध्वनी क्रमांक नोट करून घ्या. क्रमांक असा आहे 0721-2-99-10-38. नवीन दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा टिपून घ्या, तो असा आहे 0721-2-99-10-38. तर रसिक श्रोते हो, आम्ही आपल्या सोबत संवाद साधायला आणि आपल्या मनातली गाणी जाणून घ्यायला उत्सुक आहोत, तेव्हा आठवणींनी आकाशवाणी अमरावतीच्या स्वरसंवाद कार्यक्रमात फोन करा, संवाद साधा आणि मनातली गाणी आपल्या प्रियजनांसमवेत, मित्रांसमवेत ऐका. आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ, मस्त आणि आनंदी राहा. नमस्कार. श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता अवंती मोरे यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे.
1: कार्यक्रम स्वरसंवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद कार्यक्रम स्वरसंवाद.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: श्रोते हो, आताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 12 वाजलेत. वनिता मंडळ हा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरात विराजमान झाले आहेत, आणि त्यानंतर घरोघरी माहेरवाशिणी गौरींचंही आगमन झालं, आणि यथावकाश आपला पाहुणचार घेऊन ज्येष्ठा कनिष्ठांनीही आपला निरोप घेतला. आणि आज बघा ना, गणरायालाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. पण मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात येत आहे का की या सगळ्या सण उत्सवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी, आपल्या कुटुंबामध्ये एक वेगळे स्थानदल, सणांची तयारी करण्याची एक लगबग सुरू असते. प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेला असतो, आणि या सगळ्या गदारोळात घराघरातले संवाद

0: ऐकण्यासारखे असतात. चला तर मग आत्ताही आपण ऐकणार आहोत असाच एक कौटुंबिक संवाद, हलकं फुलकं, ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी आहेत वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं

0: राहुल, अरे राहुल कुठे गेलास तू?
1: अगाई मी इथेच आहे.
0: मग आवाज का देत नाहीस?
1: तूच म्हणतेस ना गणपती समोर शांत बसावं म्हणून जरा शांत बसलो होतो ग.
0: शांत? आणि तू? मला वाटलं मोबाईलची बॅटरी संपली म्हणून शांत बसला असशील तू.
1: आजी आणि तुम्ही सर्व मंडळी ना फक्त माझ्या कामात दोष शोधता.
0: अरे दोष नाही शोधत रे, अनुभव सांगतो तुला.
2: आजी आज दादूड्याला काही म्हणू नको, आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे.
0: हो ग, म्हणूनच तर म्हणते आज भांडण नको. बाप्पांना निरोप देताना घरात आनंदही हवा आणि प्रेमही हवं ना.
1: बरोबर.
0: चला आधी सगळ्यांनी काम उरकून घ्या, आरतीची तयारी करायची आहे ना. बाप्पांना निरोप देण्याची वेळ जवळ आलीये.
2: आई
0: काय ग?
2: निरोप म्हणलं की मन थोडं भरून येत ना.
0: हो ग, 12 दिवस कधी गेले कळलंच नाही, नाही का?
1: हो ना, अगदी पहिल्या दिवशी बाप्पा आले तेव्हा वाटलं होतं अजून किती दिवस आहेत.
0: आणि आज बघ विसर्जन करायची वेळ आली, म्हणता म्हणता अनंत चतुर्दशी देखील आली.
3: अरे मंडळी, घरात आल्यावर चहा मिळणार आहे की आज बाप्पा बरोबर चहाचंही विसर्जन आहे.
1: अरे वा, काका आले.
0: या या गोविंद काका.
3: काय मंडळी, वातावरण पाहूनच कळतंय आज बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली.
0: हो पण तुम्ही चहाचा निरोप घेण्याआधी बसा.
3: हो हो अहो, चहाचा निरोप मी कधी घेतच नाही. चहा माझ्याशी एवढा जोडलेला आहे की
1: चहा संपला की काकांचं मन दुखत.
3: बरोबर. आणि दुसरा कप मिळाला की मन पुन्हा प्रसन्न.
0: काका खरं सांगायचं तर बाप्पा आले की घरचं वातावरणच बदलून जात, नाही का?
3: हो, घरात एक वेगळीच ऊर्जा येते.
2: सकाळची आरती, संध्याकाळची आरती,
1: त्यामुळे सगळे एकत्र येतात.
0: कसं आहे ना, खरं तर आपण रोजच दिवा लावतो पण गणपती समोर दिवा लावला की घर कसं उजळून निघतं हो की नाही. मी खरं सांगू का, माणसांची मन जरा जास्तच उजळून निघतात या दिवसात, हो ना.
1: आजी आज तुम्ही किती भारी भारी बोलते ना.
0: का, माझ्याकडे भावना नाहीत की काय?
1: मी भावना आहेत पण त्यामध्ये जरा माझी थोडीशी खेचही असते बघ.
0: ती तर माझी खासियत की नाही राहुल. मग या 12 दिवसात किती आठवणी जमा झाल्याने?
2: पहिल्या दिवशी बाप्पांची स्थापना,
1: मग पहिली आरती,
0: मग मोदक.
3: हो, या घरातल्या मोदकांचा सुगंध तर माझ्या घरापर्यंत येत होता.
1: काका, सुगंध घरापर्यंत आला की तुम्ही घरापर्यंत पोहोचलात.
3: हो अहो, गणपतीचा प्रसाद आहे म्हटल्यावर अंतर कशाला बघायचं.
0: तुम्ही प्रसादासाठी येता की बाप्पांच्या दर्शनासाठी?
3: दोन्हीसाठी. दर्शनामुळे प्रसाद मिळतो आणि प्रसादामुळे दर्शनाला पुन्हा यायची प्रेरणा मिळते.

0: पण खरंच बाप्पांमुळे आपण सगळे रोज एकत्र जमलो.
1: नाही तर आजकाल काय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाची धावपळ, कुणाला काम कुणाला अभ्यास.
2: पण बाप्पा आले की काही काळासाठी का होईना, सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी राहतं. हो की नाही?
3: हो. आणि माहिती का, सर्वजण आहे ना जेवणाच्या टेबलवर एकत्रच बसले होते, एकत्र बसून जेवण करत होते.
1: तेच तर.
4: उत्सवाचा खरा अर्थ हाच नाही का? देवाची पूजा तर आहेच, पण त्या निमित्तानं माणसं एकत्र येणं, प्रेम वाढणं, आनंद वाटणं, हेही तितकंच महत्वाचं.
2: बरोबर.
0: आणि यंदा आपण आणखी एक गोष्ट जपली.
3: काय?
0: आपला गणपती पर्यावरण पूरक आहे.
3: काका, आपली बाप्पांची मूर्ती आहे ना शाडूची आहे बर का.
4: छान. म्हणजे बाप्पा आलेही निसर्गातून आणि परत निसर्गातच जाणार.
1: आपण उत्सव साजरा करताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का?
3: बरोबर.
2: अगं रश्मी, देवानं निसर्ग दिला

0: पर्यावरण पूरक आहे.
1: काका, आपली बाप्पांची मूर्ती आहे ना, शाडूची आहे बर का.
2: छान, म्हणजे बाप्पा आलेही निसर्गातून आणि परत निसर्गातच जाणार.
0: आपण उत्सव साजरा करताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का.
1: बरोबर.
3: अगं रश्मी, देवानं निसर्ग दिला आणि आपण त्याच देवाच्या नावावर निसर्गाला त्रास द्यायचा का.
0: नाही ना,
3: काही बरोबर नाही.
0: म्हणूनच आपण यंदा शक्य तितका पर्यावरण पूरक उत्सव साजरा केला.
1: आणि आता विसर्जनही घराजवळच करणार.
2: पाण्याच्या टाकीत?
0: हो, छोट्या टाकीत.
2: म्हणजे बाप्पासाठी खास VIP विसर्जन टँक.
1: काका.
2: अरे हो, पण कल्पना वाईट नाही.
0: आपल्याला दूर कुठेही जाऊन गर्दीत विसर्जन करण्याची गरज नाही. घराजवळच शाडूच्या मूर्तीचं विसर्जन आपण करू शकतो, नाही का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसर्जनानंतरच पाणीही आपण जपून ठेवणार आहोत.
3: अगं, ते पाणी झाडांना देणार आहे ना आपण.
0: हो आजी.
3: मग बाप्पा जातील कुठे? आपल्या झाडांमध्येच तर राहतील ना.
1: खरंच का आजी?
3: अरे राहुल, देवाला आपण एका मूर्तीत बांधून ठेवू शकत नाही रे. देव म्हणजे श्रद्धा, देव म्हणजे चांगुलपणा, आणि देव म्हणजे निसर्गाची काळजी घेणं.
1: अगदी बरोबर.

0: रिया मला सांग, तू निर्मल्याचं काय केलंस?
1: सगळं वेगळं करून ठेवलंय.
2: किती सगळं जमा झालंय ना,
1: फुलं, दुर्वा, हार, पान, 12 दिवसात भरपूर निर्माल्य झालं.
2: हा, आणि मग ते कचरा पेटीत टाकणार का?
1: नाही काका,
3: मग
1: त्याच खत तयार करणार.
2: वा, म्हणजे बाप्पांना वाहिलेली फुलं आता आपल्या झाडांना पोषणही देतील.
1: हो, ही किती सुंदर गोष्ट आहे की नाही.
3: आपण देवाला फुलं वाहिली आणि ती फुलं पुन्हा झाडांच्या रूपानं आपल्या अंगणात फुलली, तर मग किती छान की नाही.
1: हा, यापेक्षा सुंदर प्रसाद कोणता?
2: म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या अंगणातली फुलं बापांच्या सजावटीला वापरायची.
4: हो, मग काकांनी फुलं तोडायला येऊ नये म्हणून मी कुंपण करणार.
2: अरे, मी फुलं चोरतो का?
3: नाही, फुलांचा सुगंध घेण्याच्या बहाण्यानं 2 फुलं गायब होतात.
2: हो आजी, माझ्यावर असे आरोप?
3: आरोप नाही तो, 12 दिवसांचे पुरावे आहेत.

0: मात्र ग, आता खरच बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे ना
1: आई।
0: काय?
1: आपण बाप्पांना निरोप देतोय पण मनात एक रिकामीपणा येतोय ग।
0: तो तर येणारच ना,
2: ज्याच्यावर प्रेम असत ना त्याला निरोप देताना मन कस भरून येत बघ रिया।
3: मला पहिल्या दिवशीची अजूनही आठवण येते, मलाही येते।
0: पहिल्या दिवशी बाप्पांना घरी आणताना किती आनंद झाला होता ना।
1: हो, सगळ्या घरात आनंद।
3: मित्र आले,
2: शेजारी आले
3: आणि मी आलो, ते तर रोज येतच असत आपण। अहो, बाप्पांनी बोलवलं होत।
2: बाप्पांनी की मुदकांनी?
3: दोघांनी।
0: खरे, पण खरं सांगायचं त्यांना, बाप्पांनी आपल्याला या 12 दिवसात खूप काही दिलं नाही का?
1: आनंद,
3: एकत्र येण्याची संधी दिली,
2: श्रद्धा दिली
4: आणि पर्यावरणाची जाणीव।
0: हो, आणि म्हणूनच आपण त्यांना निरोपही एका चांगल्या विचाराने देऊया का?
3: चला मग, सगळं तयार आहे।
0: वाजला याचा मोबाईल।
3: थांबा थांबा थांबा, करतो मी बंद, करतो आता नाही वाजणार तो। चला मग, सगळं तयार आहे।
1: टाकी तयार आहे,
0: निर्माल्य वेगळं ठेवलंय,
2: बाप्पांच्या हातातलं फूल नीट ठेव।
3: हो आजी। आणि ढोल? काका, आपल्या घराच्या विसर्जनासाठी तुम्हाला ढोल ताशांचं बँड कशाला पाहिजे?
5: हो, उत्सव आहे
2: पण आवाजापेक्षा भावना मोठ्या असू द्यात हो।
5: बरोबर आहे आजी।
0: चला सगळ्यांनी मिळून बाप्पांना घेऊया।

0: गणपति बाप्पा
1: मोरिया,
0: मंगल मूर्ति
1: मोरिया,
2: पुढच्या वर्षी
1: लवकरिया,
3: आणि तोपर्यंत आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या.

0: आई बप्पांना टाकीमध्ये ठेवू?
1: हो अगदी हळूवार ठेव हा।
0: हो हो
2: सगळ्यांनी हात लावा।
0: चला बरं सर्वांनी हात लावायला या।
3: हो हो बाप्पा या 12 दिवसात आमच्या घरात आनंद भरलात, आता जाताना फक्त आशीर्वाद ठेवून जा
2: आणि
0: सगळ्यांच्या मनात आनंद राहू द्या
2: आणि निसर्गाबद्दलची जाणीव कायम राहू द्या
4: आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा प्रसादासाठी बोलवा।
3: अहो तुम्हाला प्रसादासाठी बोलवण्याची गरज नसते, तुम्ही स्वतःच येतात ना।
5: ती गरज आहे
3: मग।
0: बघा बघा बाप्पा आता हळूहळू विरघळत आहेत।
2: हो माती मातीमध्ये परत जाते,
3: जिथून आले तिथच जाते।
5: आणि उद्या हे पाणी झाडाला देणार।
2: हो
0: म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या झाडांना मिळणार
2: आणि हो त्या झाडांना फुलं आली की पुन्हा आपण बाप्पांना वाहू, नाही का?
3: किती सुंदर चक्र आहे ना हे।

0: रिया जरा इकडे ये ना.
1: काय झालं?
0: हे निर्माल्य कुठे ठेवायचं?
1: ह्या इथे ठेवू बघ दादुड्या, आपण हे खत तयार करण्यासाठी वापरणार आहोत.
0: बर,
2: अगदी छान आहे. बघा, 12 दिवसात बाप्पांना वाढलेली फुलं आता झाडांसाठी उपयोगी पडणार नाही का?
0: म्हणजे बाप्पांनी जाताना झाडांसाठीही काहीतरी देऊन ठेवले.
2: हो, फक्त तुम्हाला प्रसादच दिला नाही.
1: हो काका, आणि हीच पर्यावरण पूरक गणेश उत्सवाची खरी मजा आहे.
0: फक्त बाप्पांची मूर्ती पर्यावरण पूरक असून चालत नाही, तर आपली संपूर्ण सवयही पर्यावरण पूरक व्हायला हवी.
2: अगदी बरोबर.
3: सण 1-2 दिवसांचा असतो, पण त्यातून मिळालेला विचार वर्षभर जगायला हवा.

0: घर पुन्हा पूर्वीसारखं शांत झालंय.
1: हो ना, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग.
2: पण मला वाटतंय घर रिकामं झालेलं नाही.
3: का ग?
2: कारण बाप्पा मूर्तीतून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचा आनंद, त्यांचे संस्कार इथेच आहेत.
1: आणि हे झाडही आहे.
0: हो,
4: उत्सवाचा शेवट म्हणजे खर तर सुरुवात असते.
3: कशाची?
4: पुढच्या वर्षी पुन्हा चांगलं करण्याची,
0: आणखी सुंदर उत्सव करण्याची,
2: आणखी पर्यावरण पूरक उत्सव करण्याची,
1: आणि आणखी सगळ्यांनी एकत्र येण्याची,
3: आणि
4: आणि
3: पुढच्या वर्षी मोदकांची संख्या वाढवण्याची.
0: आता गोविंद काकांच्या मनातलं बोललात बघा तुम्ही.
1: आजी आता कळलं बर का तुमच्यासाठी गणपती उत्सवाचा खरा संदेश काय आहे?
0: काय
3: काय बर?
1: गणपती बाप्पा मोरिया, मोदकांची संख्या
3: वाढवा.
4: हा संदेश मी लगेचच स्वीकारतो.
0: अरे वा. चला आता एक शेवटचा जयघोष करूया.
5: गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया,
2: निसर्ग पूरक गणेश उत्सव
5: मोरिया,
3: निसर्ग जपा,
4: पर्यावरण जपा,
0: आनंद वाटा,
5: आणि बाप्पांचा आशीर्वाद मनात जपा.
6: गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या.

0: वेळ ताईचा क्लास,
1: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तिक्क, नको मनावर ओझ इतक,
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक,
1: हलक फुलक, हलक फुलक, हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले होते नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.

वाल यांनी गायलेलं गीत तुम्ही ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि मी मगाशी म्हटलं तसं रोज काही ना काही आपण आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य करत असतो. तसंच बऱ्याच जणांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी वाटल्या डाळीचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे. आपल्याला जितक्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये ही डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी पाणी उपसून टाकायचं आणि ही डाळ तशीच अख्खी किंवा ज्यांना अख्खी आवडत नाही त्यांनी ही डाळ पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ बनवायची कशी, तर एका कढईत तेल घ्यायचं, त्यात फोडणी करायची, मोहरी जिरं टाकायचं आहे, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडी कढीपत्त्याची पानं, थोड्या हिरव्या मिरच्या, हे सगळं घातल्यानंतर फोडणी तडतडली की मग त्यात थोडस तिखट घालायचं आणि मग ही भिजवलेली डाळ त्यात घालून ती परतायची आहे. या डाळीमध्ये वरून चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर ही घालायची आणि मग थोडस पाणी टाकून या डाळीला वाफ आणायची आहे. ही डाळ जर तुम्ही वाटली असेल तर त्या वाटल्या डाळीला पाणी घालण्याची गरज नाही, ती अशीच नुसती वाफेवर शिजवायची. डाळ शिजली आणि थंड झाली की ती एखाद्या भांड्यात काढायची आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे. मैत्रिणींनो, या डाळीचा हा नैवेद्य घरोघरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला दाखवला जातो. करायला अत्यंत सोपी आणि खायला अत्यंत चविष्ट अशी ही डाळ लागते बरं का, तेव्हा नक्की करून बघा. मैत्रिणींनो, उद्या आहे 26 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा मानवी आरोग्यावर होणारा थेट परिणाम आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाची स्थापना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ द्वारे 2011 करण्यात आली. दूषित हवा, अशुद्ध पाणी, हवामान बदल आणि वाढतं प्रदूषण यामुळे मानवी आरोग्याला असणारे धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणं ही त्यामागची खरी भूमिका आहे. 2026 या वर्षाची थीम आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ स्टँडिंग विथ सायन्स टू प्रोटेक्ट कम्युनिटीज. पर्यावरण आरोग्य समुदायांच्या संरक्षणासाठी विज्ञानाच्या पाठीशी उभं राहणं अशी ही थीम आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत पर्यावरण याच क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय असलेल्या गौरी मिराशी. गौरी मिराशी या पर्यावरण धोरण तज्ज्ञ असून त्या इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स या सामाजिक उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत. भारतातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेसाठी हा उपक्रम कार्यरत आहे. पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौरी पर्यावरणीय पुनर्स्थापना, कचरा व्यवस्थापन आणि हवामान लवचिकता यासाठी शाश्वत आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोन वाढवण्यासाठी सखोलपणे कटिबद्ध आहेत. आपल्या कार्याद्वारे गौरी तळागाळातील कृती आणि धोरणात्मक वकिली यांच्यातील दुवा साधतात. स्थानिक सरकार, नागरी समाज आणि नागरिकांसोबत जवळून काम करून अर्थपूर्ण पर्यावरणीय बदल त्या घडवून आणतात. इकोसत्व सोबतच्या त्यांच्या कार्याने छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातील कचरा व्यवस्थापन पद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गौरी यांनी TISS मधून शाश्वत विकास सराव या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून तिथे त्यांनी विकास उपक्रमांमध्ये शाश्वततेची तत्व समाकलित करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांना पर्यावरण धोरण आणि शाश्वत विकासाचा भक्कम पाया दिला असून त्याचा उपयोग त्या आपल्या व्यावसायिक कार्यात सध्या करत आहेत. गौरी मॅडम नमस्कार. आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या

0: स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: विषय आपला आहे निरोगी पर्यावरण आणि समतोल निसर्गाची गरज. आणि गेल्या काही वर्षांपासून हा विषय खूप ऐरणीवर आलेला आहे. एकूणच पर्यावरणाचं आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी अनेक संस्था आणि शासन दरबारी पण खूप काम केलं जात आहे. तर पर्यावरणाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय, पर्यावरणीय आरोग्य कशाला म्हणायचं,
1: ह्याचं अकॅडमिक उत्तर देते. सो पर्यावरणाचे आरोग्य म्हणजे परिसंस्थेतील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांमधील समतोल स्थिती. जेव्हा ती स्थिती समतोल असेल तेव्हा त्या पर्यावरणाला आपण आरोग्यदायी म्हणतो. आणि ही समतोल स्थिती जेव्हा असते तेव्हा जी चक्र शाळेत आपण शिकलो असतो, कार्बन सायकल, वॉटर सायकल, नायट्रोजन सायकल, ही चक्रे स्थिर असतात आणि म्हणून जीवन टिकून असतं. आणि पर्यावरण जेव्हा आरोग्यशील असतं तेव्हा थोडेफार अडथळे, काही बदल ते शोषून घेऊ शकतं आणि रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो ते सावरून परत उभं राहायची क्षमता त्याच्यात असते. पण जेव्हा पर्यावरणाच्या आरोग्याला धक्का बसतो तेव्हा छोटे अडथळ्यांचा पण इम्पॅक्ट खूप मोठ्या स्तरावर होतो
0: आणि त्या प्रमाणावर तो दिसतो.
1: एक्झॅक्टली.
0: तर या सगळ्या पर्यावरणाच्या आरोग्यावर कशा कशाचा नेमका परिणाम होत असतो?
1: मानवी प्रत्येकच ऍक्टिव्हिटीचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचं स्केल किती आहे, किती तो परिणाम होतोय आणि चांगला होतोय का वाईट होतोय, शेवटी आपण पण प्राणी, आपण पण पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पण आपण असे एकुलते एक प्राणी आहोत की ज्याचा परिणाम पर्यावरणावर खूप जास्त होत आहे. सो आपण ज्या इंडस्ट्रीज आपण उभारतो, जे मटेरियल्स आपण वापरतो, मेटल असेल, प्लास्टिक असेल, पेपर असेल, ते घडवण्यात जी काय प्रक्रिया आपण करतो, जेव्हा त्याचा वापर संपतो, जो कचरा आपण निर्माण करतो, ह्या सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातून पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असतो.
0: आता आपण म्हणतो की आपल्या पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे आणि या वातावरणामधला ओझोन थराचं प्रमाण जर कमी झालं किंवा जास्त झालं तर पर्यावरणाच्या संतुलनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि तो आत्ताच्या काळामध्ये झालेला दिसतोय आपल्याला.
1: हो, ओझोनचा जो थर आपण आकाशात जो असतो तो जो म्हणतो तो पातळ जेव्हा होतो आणि झालेला संशोधकांनी सिद्ध केला आहे तेव्हा सूर्याची किरणे जी आधी तो थर थांबवत होती, जे आपल्यापर्यंत नव्हते पोचत, ते आपल्यापर्यंत आता पोचायला लागले आहेत. ज्याच्यामुळे त्वचेचे बरेच प्रकारचे रोग आपल्याला दिसून येत आहेत. आणि ओझोन हा आपल्या हवेत जेव्हा असतो तेव्हा तो प्रोटेक्शन नसतो करत, तेव्हा तो एक प्रदूषकाचं काम करत असतो ज्यांनी रेस्पिरेटरी आजार पण होऊ शकतात,
0: फुफ्फुसांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता ही जी ओझोनची जी जाडी आहे किंवा हा जो थर आहे हा कमी होण्याची काय कारण आहेत?
1: असे काही रसायनं आहेत जे आपण हवेमध्ये सोडतो, त्यांना फ्लोरोकार्बन्स असं म्हणतात. ते रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग अशा प्रोसेसेस मधनं जे रसायनं आपण हवेमध्ये टाकली आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या रिएक्शननी तो थर कमी होताना दिसतोय असं.
0: आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. तुम्ही जे म्हणालात की त्वचेशी रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतात आणि बरेच आणखी डोळ्यांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण हवेमध्ये वाढतं आहे तर याच्यामुळे हवामान चक्र कसं बदलतं आपलं किंवा त्याचा एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कसा परिणाम होतो?
1: सो कार्बन डायऑक्साईड हे एक झालं पण त्याचसारखे मिथेन पण एक आहे. हे असे गॅसेस आहेत जे उष्णतेला धरून ठेवतात, त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं आपण म्हणतो. त्यांचं प्रमाण पर्यावरणात वाढलं की तापमान जास्त वाढतं आणि तापमान जेव्हा जास्त वाढतं तेव्हा समुद्रावर जी ग्लेशियर्स आपण म्हणतो, जे बर्फाचे स्टोर्स आहेत, त्यांच्यावर तो परिणाम व्हायला लागतो. समुद्राची पातळी वाढते, समुद्र किनारी बसलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. सो हे सगळे मूळ त्याचं कारण आहे पर्यावरणात ग्रीन हाऊस गॅसेस वाढणं.
0: हा, म्हणजे ते जास्त झाल्यामुळे हे सगळे
1: परिणाम आपल्याला दिसून येत.
0: आता आपण सगळीकडे ओरड दिसते ग्लोबल वॉर्मिंग होतंय, म्हणजे जागतिक तापमान वाढ सध्या दिसते आहे आणि त्यामुळे हिमनद्यांवर, तुम्ही आता म्हणालात ग्लेशियर्सचा, त्याच्यावर पण परिणाम होतो, समुद्रावर आणि जलचक्रावर एकूणच.

0: तो परिणाम झाला तर काय होऊ शकतं पर्यावरणाला, कसा त्याचा ऱ्हास होऊ शकतो पर्यावरणाचा? त्यामुळे
1: आय थिंक आपण नेपाळमध्ये आता बघितलंच आहे, पाहतोय म्हणजे आपल्या समोर होतंय. पर्यावरण हे आरोग्य जेव्हा त्याचं चांगलं आहे तेव्हा जास्त पाऊस होणं किंवा कोसळ होणं हे ते पर्यावरण शोषून घेऊ शकतं आणि त्यातनं पटकन स्थिर होऊ शकतं. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण ह्यांना एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हणतो, खूप जास्त तापमान, खूप जास्त पाऊस, ड्राऊट, हे सगळे इव्हेंट्स आता आपण वाढलेले बघतोय. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स व्हायला लागले आहे आणि तेवढ्या गतीनी ती शोषून घ्यायची आणि परत उभं राहायची शक्ती पर्यावरणातही नाही आहे आणि मानवी कम्युनिटीजमध्ये पण नाही आहे.
0: आपण म्हणतो की जंगल तोडायला नाही पाहिजे आणि ते होताना दिसतंय, म्हणजे वनतोड जंगलतोड सगळीकडेच म्हणजे पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसते आहे. यामुळे ही जी विविधता आहे जैव विविधता याचं संतुलन कसं बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर कसा होतो?
1: सो जंगलतोड किंवा वनतोड होते तेव्हा आपण मूळ म्हणजे त्या प्राण्यांचं किंवा कीटकांचं घर नष्ट करत असतो आणि त्यांचं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते दुसरीकडे राहायला जातात किंवा मग त्यांचं प्रमाण कमी कमी कमी होत जातं. आणि आपण शाळेत परत अन्न साखळीबद्दल शिकलेलो असतो तर जेव्हा एका प्रजातीचं संख्या कमी होत जाते, फॉर एक्झाम्पल जर प्रेडिटर ज्याला आपण म्हणतो त्याची संख्या कमी झाली तर दुसरी प्रजाती ज्याच्यावर तो शिकार करत होता त्या खूप वाढतात आणि मग त्यांना त्यांचं अन्न कमी पडायला लागतं आणि असं त्या पूर्ण साखळीवर परिणाम आपल्याला
0: किंवा ताण येतो.
1: ऍब्सोल्युटली.
0: आणि त्याचा परिणाम मग आपोआपच पर्यावरणावर दिसायला लागतो
1: आणि जी विविधता आहे त्यात प्रत्येक जागेचे काही तिथले असे फुलं झाड प्राणी विशेषता असते आणि त्यांना आपण कीस्टोन किंवा इंडिकेटर स्पीशीज असे दोन प्रकार म्हणतो की ते जर दिसले तर तिथलं पर्यावरण छान आहे, आरोग्यदायी आहे असं आपण समजू शकतो. सो हे जी जैव विविधता आहे ते इंडिकेटर पण आहे आणि त्याच्यावर अवलंबून आरोग्य पण आहे पर्यावरण.
0: बरोबर. आपण म्हणतो की नद्यांमध्ये रासायनिक द्रव सोडले जातात ते सध्या, किंवा एकूणच माणसाच्या आयुष्यामध्ये प्लास्टिक इतकं आलंय किंवा विविध प्रकारचा कचरा इतका आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा नद्यांवर, समुद्रांवर आणि एकूणच जलचक्रावर कसा परिणाम होतो?
1: आय थिंक पहिले तर आपल्या मनावर परिणाम होतो. आपलंच शहर जर बघितलं तर खाम आणि सुखना या दोन नद्या आहेत ज्या मला तरी बालपणात ह्या नद्या आहेत असं कोणी नेलं नाही नदी दाखवायला आणि जेव्हा माझ्या मुलाला मी नेते तेव्हा वाह नदीच्या ऐवजी शी नाला असं आपण जे रिएक्शन बघतोय, तर आपलं आणि नद्यांचं किंवा आपलं आणि पर्यावरणाचं नातं तुटत चालल्याचं आपल्याला दिसून येतं आणि चूक त्याची पण नाही आहे. आज आपल्या नद्यांमध्ये सांडपाणी, कचरा, मेलेली जनावरे, कन्स्ट्रक्शनचं कचरा हे सगळं आपण टाकून ठेवलेलं आहे. जे नदी काठ आहेत तिथे जे आधी आपण जैव विविधता दिसली असती ती आता दिसत नाही. एकच प्रकारचं ते मेक्सिकन येडी बाबू जे ज्याला आपण म्हणतो फक्त ते दिसतं आणि म्हणून हे पण एक चक्र झालंय. नद्या अशा राहिल्या नाही की तिथे जाऊन आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हावं आणि तो कनेक्शन तुटलं म्हणूनच त्यांची आज ही परिस्थिती आहे.
0: आता आपण पाण्याविषयी बोललो म्हणजे नद्या आणि समुद्र किंवा तलाव सुद्धा शहरांमध्ये गावांमध्ये दिसतात त्याच्यावर ह्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. पण आपण जर शेतीचा किंवा एकूणच मातीचा विचार केला तर हे जे अतिरिक्त रासायनिक खतं किंवा कीटकनाशक शेतीसाठी सुद्धा वापरली जातात त्याचा मातीवर परिणाम होतो आणि पर्यायाने त्याचा पर्यावरणाच्या आरोग्यावरही कसा परिणाम होतो?
1: जेव्हा आपण खतं ऍड करतो मातीला तेव्हा खूप एक अशी स्पेसिफिक गोष्ट आपण ऍड करायला जातो. मातीतली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण समजून घेत नाही आणि एक गोष्ट केल्याने एकच परिणाम नाही पण 10 परिणाम होत असतात हे आपण कुठेतरी विसरतो आणि म्हणून फक्त नायट्रोजन वाढवलं किंवा फक्त एक घटक वाढवला तर बाकी घटकांवर काय परिणाम होतोय ह्याचा आपण विचार करत नाही आणि मग काळानी ती मातीतली सुपीकता कमी

0: होत जाते. तेच रासायनिक खतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून आपल्या नद्यांमध्ये नाल्यांमध्ये येतात, त्यांनीच आपण आपल्या शेतांना पाणी देतो. आणि बायो मॅग्निफिकेशन ज्याला आपण म्हणतो की अन्नसाखळीच्या प्रत्येक वरच्या लेवलवरती जे हानिकारक घटक आहेत त्यांचं प्रमाण कॉन्सन्ट्रेट होत जातो. तर ते आपल्याच शरीरात येऊन फायनली कॉन्सन्ट्रेट होत.
1: म्हणजे एकामागून एक ती साखळी असल्यामुळे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या आपण आपल्या शरीरातच घेत असतो, खाण्याच्या माध्यमातून, धान्याच्या माध्यमातून आणि पाणी माध्यमातून. म्हणजे हे जे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते शेवटी मानवाला आणि पर्यावरणाला घातक आहेत. पर्यावरण म्हटलं की प्रदूषण हा एक विषय येतो, मग ते हवेतलं असेल किंवा पाण्यातलं असेल. याशिवाय ध्वनी प्रदूषण, तर ध्वनी प्रदूषणही आजकाल खूप होताना आपल्याला दिसत आहे. आणि पक्षी आणि प्राणी यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो, आणि आज तर आपण आनंद चतुर्दशी साजरी करतो आहोत आणि आपल्या या सगळ्या सण उत्सवांच्या मध्ये या प्रदूषणाचा परिणाम खूप जास्त असतो, याच्यामुळे या साखळीवर कसा परिणाम होतो?
0: हो, आय थिंक
1: प्राणी पक्ष्यांचं जे जीवन आहे ते कसं विस्कळीत होतं.
0: ध्वनी बरोबरच प्रकाशावर पण आपण जे मोठे लाईट आपण फ्लड लाईट्स वगैरे वापरतो, बरेचसे पक्षी प्राणी हे आवाजावरून किंवा सूर्योदय सूर्यास्त ह्या सायकलशी त्यांचं राहणीमान खूप गुंतलेलं असतं. आणि जेव्हा अननॅचरली रात्री खूप आपण प्रकाश करतो तेव्हा ते आपली वाट शोधू नाही शकत, किंवा जेव्हा आवाज खूप असतो तर ते एकमेकांना ऐकू नाही शकत, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सायकल मध्ये आपण बाधा आणतो. म्हणजे शहरांमध्ये म्हणूनच जैवविविधता कमी होताना आपण बघतो.
1: आणि तुम्ही आता मगाशी एक मुद्दा सांगितला होता की जंगलांमधून सुद्धा प्रजाती नष्ट होताना काही काही दिसत आहेत, तर याच्या मागे हवामान बदल हा पण एक मुद्दा आहे का, की ज्यामुळे काही काही पक्षी सुद्धा मायग्रेट होताना दिसत आहेत आता, तर त्याचा काय परिणाम होतो पर्यावरण संतुलनावर?
0: आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी खूप गुंतलेल्या आहेत. म्हणजे प्रदूषणामुळे पर्यावरण बदल, पर्यावरण बदलामुळे जैवविविधतेवर इम्पॅक्ट, आणि मग जैवविविधता नष्ट झाल्यामुळे परत पर्यावरणावर इम्पॅक्ट. सो ह्या गोष्टी खूप एकमेकात गुंतलेल्या आहेत. हे मायग्रेशन असेल तर एक पॅटर्न्स खूप वर्षोनवर्ष हजारो वर्ष ते पक्षी ते पॅटर्न्स फॉलो करत असतात. आणि जेव्हा त्यांच्या पाथवे त्यांना फ्लायवेज म्हणतात, कारण पक्षी उडत जातात, त्याच्यात जेव्हा काही त्यांचे आराम करण्याचे स्पॉट किंवा खाण्यापिणं जिथे आधी त्यांना मिळायचं तिथली जागा जेव्हा नष्ट होते तेव्हा त्यांचं मायग्रेशन जे त्यांच्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे ते आपण डिस्टर्ब करतो. जैविक गोष्टींमुळेच ते मायग्रेट करत असतात. खूप थंडी, खूप उन्हाळा किंवा अन्न मिळण्याची क्षमता जिथे कमी होते म्हणूनच तर ते मायग्रेशन ड्राईव्ह होत असतं.
1: म्हणजे अगदी बेसिक गोष्टींसाठी ते खरं तर मायग्रेट होत असतात, त्यांच्या आवडत्या जागेपासून ते स्थलांतरित होतात, ही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे.
0: आणि काही पक्ष्यांचं ते राहणीमान आहे तसं की एका सीझन मध्ये ह्या भागात, दुसऱ्या सीझन मध्ये त्या
1: भागामध्ये. आणि पण ते सोडून सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना मायग्रेट व्हावं लागतं. ही गोष्ट होऊ नये यासाठी मानवाने काय करायला हवं खरं तर, पर्यावरणाच्या या संतुलनामध्ये या गोष्टींना कसं महत्व दिलं गेलं पाहिजे, कारण आपल्याशी जोडलेल्या या सगळ्या साखळ्या आहेत.
0: हो, खरं सांगायचं तर आय थिंक पर्यावरणाच्या क्षेत्रात पुढाकार घेणारी लोक वाढलीच आहेत. गेले 10-15-20 वर्षात खूप देशांमधली लोक येऊन की एक सेंट्रल एशियन फ्लायवे हा एक पक्ष्यांचा मायग्रेशनचा एक पाथ आहे, त्याच्यात जी जी देश येतात ती एकत्र येऊन ह्यांचा जो मार्ग आहे तो कसा सुरळीत करू शकतील ह्याच्यासाठी पण एफर्ट्स आणि चर्चा वगैरे सुरू आहे. पण आय थिंक प्रॉब्लेम इतका मोठा आता झाला आहे आणि इतका गुंतलेला आहे की एक गोष्ट करून किंवा थोड्याशा लोकांनी करून आता चालणार नाही.
1: त्यासाठी सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक आहे. याच प्रश्नाकडे मी येते की मानवी विकास आणि पर्यावरणाचं संतुलन यामध्ये समतोल राखणं का आणि किती आवश्यक आहे?
0: आपण आतापर्यंत मला वाटतंय की चक्रांबद्दल बोललो, बायो मॅग्निफिकेशन बद्दल बोललो, पण कुठे ना कुठे हे पुस्तकी ज्ञान नसलं तरी जळता कचरा जर शेजारी असेल तर श्वास घ्या.

0: आपला त्रास होतो हा आपला अनुभव आहे. जेव्हा आपले उन्हाळ्यातले तापमान खूप वाढत चालले तेव्हा आपल्याला जो त्रास होतो तो आपला अनुभव आहे. सो तो समतोल आपण नाही राखू शकलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम अगदी काहीही वाचलं नसेल काहीही बघितलं नसेल तरी अनुभवात ना आपल्याला आता जाणवायला लागले आहे. आणि सो का समतोल तो राखावा, आय थिंक ह्याचं उत्तर सगळ्यांकडे आहेच.
1: फक्त त्यावर काम करण्याची खूप गरज आहे.
0: कुठेतरी आपण त्याचे जे दुष्परिणाम होत आहे त्याच्यावर काम करत राहतोय. तापमान वाढलं तर एसी लावू, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गाडी घेऊ आणि खिडक्या वर करून यु नो तेवढीच हवा वापरू, असं आपण त्याच्याकडे बघतोय. ते खराब का होतंय आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे लक्ष जाणं गरजेचं आहे.
1: म्हणजे मूळ प्रश्नाकडे जाणं खूप गरजेचं आहे. आपलं जसं मानवाचं आरोग्य असतं तसंच पर्यावरणाचंही आरोग्य असतं हे बऱ्याच जणांच्या गावी पण नसतं. यासाठी कुठले घटक मोजणं आवश्यक आहे, म्हणजे हवेतनं ते कळतं आपल्याला, पाण्यातनं कळतं, मातीतनं कळतं, जैव विविधतेतनं कळतं की आणखी कशातून कळतं आणि ते कसं कळून घ्यायला हवंय आपण.
0: आय थिंक दुर्दैवाने आपली परिस्थिती आज अशी आहे की हे सगळं आपल्याला मोजावं लागतंय आणि बरेच इंटरनॅशनल किंवा नॅशनल स्टँडर्ड आपण बनवतो की AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तुमचा इतका असला तर तुमची हवा योग्य आहे किंवा योग्य नाही आहे. तसंच वॉटर क्वालिटीचे क्लास ए वॉटर आहे का क्लास बी वॉटर आहे, त्यातलं COD BOD कुठले घटक तुम्ही मोजताय, काय त्याच्यात तुमच्या पाण्यात आहे हे आपण मोजतोय. तर हे सगळे आता इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला सांगू शकतील की किती चांगलं किंवा वाईट आपली परिस्थिती आहे आणि जे काय आपण प्रयत्न करतोय त्याचा प्रभाव होतोय का नाही होते. खूप झाडं लावायचा एका शहराने मानस घेतला तर 10 वर्षांनी तापमानात मॅक्रो क्लायमेटमध्ये नाही पण शहराच्या अवतीभोवती घरांच्या अवतीभोवती तापमानात घट झालेला दिसला पाहिजे, एअर क्वालिटी इंडेक्स कमी झालेला दिसला पाहिजे. सो हवा असेल, पाणी असेल, जमीन सॉइल चं आपण टेस्टिंग करू शकतो. जैवविविधतेत आधी संशोधकांवर अवलंबून असायचो की ते जातील ते बघतील कुठले कुठले दिसतायत. आता eDNA टेक्नॉलॉजी पण खूप वेगाने पुढे येते की पाण्यातनं DNA चे सॅम्पल्स घेऊन आपल्याला समजू शकतं की त्या भागात कुठले कुठले जीव प्राणी आणि पक्षी आहेत. सो आय थिंक ती टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढती आहे पण ते आपल्याला गाईड करू शकणार की सध्या परिस्थिती काय आहे ती सुधारती आहे का अजून बिघडती आहे. ती सुधरवायला जे प्रयत्न करायचे आहेत ते आपल्यालाच करायचे आहेत.
1: संपूर्ण जगाचा विचार केला तर असे कोणते कोणते देश आहेत की जे म्हणजे प्रदूषण मुक्त आहेत आणि आपल्या देशाचा भारताचा कितवा नंबर आहे.
0: आय थिंक रँकिंग बऱ्याच प्रकारचे आहेत आणि दुर्दैवानी भारताचा पर्यावरणाच्या क्षेत्रात परफॉर्मन्स हा कमी आहे. ते रिसर्च असेल की किती डेटा अवेलेबल आहे किंवा मग तुमचं 10 सगळ्यात प्रदूषित शहरं बघितली तर 4 का 5 भारताची टॉप 10 मध्ये आहेत देश जगाच्या. पण चांगले एक्झाम्पल्स म्हणायला जर गेलं तर जपानचे काही भाग, भूटान, युरोपमध्ये नॉर्वे, स्कॉटलंड ते भाग किंवा इवन चीन, ज्या परिस्थितीत खूप इंडस्ट्रियलायझेशननी जी परिस्थिती उजाडली होती चीनवर त्यांनी खूप प्रयत्नांनी ती उलटवण्याचा प्रयत्न केला आहे, कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशात पण नॉर्थ ईस्ट मध्ये काही भाग आहेत जिथे लोक स्वतःच्या गावाचा किंवा शहराचं आपुलकीनी जबाबदारीनी काळजी घेत आहेत आणि तिकडे पण कचऱ्यातला विषय असेल किंवा जैवविविधतेचा विषय असेल तर तिथे पण खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: तुम्ही घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत आहात. संभाजीनगरचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने काम व्हायला हवं जर आपलं शहर स्वच्छ करायचं असेल तर.
0: गेले 12-13 वर्षात जे आम्ही काम करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप पटीने वाढलं आहे. आधी आपल्याकडे पाहिजे तेवढ्या घंटा गाड्या नव्हत्या, प्रक्रिया केंद्र नव्हते, ठिकठिकाणी ढीग लागलेले असायचे कचऱ्याचे. ती परिस्थिती आय थिंक बऱ्याच प्रमाणाने सुधारली आहे. आता आपल्याकडे कारण नाही आहे घनकचरा व्यवस्थापनात एकदम

0: इंदोरला हरवायची, कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे, खूप आपली रिसोर्सेस आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर झालंय, सिस्टम, आणि सिस्टम पण बऱ्याच वॉर्ड मध्ये आता चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाली आहे. वर्गीकरण होतंय कचऱ्याचं, सगळीकडे नाही पण बऱ्याच वॉर्ड मध्ये होतंय. आपले 3 प्रक्रिया केंद्र आहेत जिथे ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती होतीये, सुख्या कचऱ्याचे केंद्र आहेत जिथे कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाईव्हलीहूड पण जनरेट होत आहेत आणि कचऱ्याची विल्हेवाट पण होतीये. आय थिंक आता गरज आहे एन्फोर्समेंट ची,
1: अंमलबजावणी
0: करण्याची, आणि ते पण जनजागृती भरपूर झाली आहे, प्रोग्राम्स भरपूर झाले आहेत, आता दंड असं मला वाटतं की तिथे आपण वळण्याची गरज आहे.
1: म्हणजे शासन स्तरावर प्रयत्न खूप झालेले आहेत. खरं तर यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीची किंवा कायद्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर नागरिकांनी ती गोष्ट आपली समजून स्वतःचा सहभाग तिथे नोंदवायला हवा. आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीने जनजागृती होऊ शकते या क्षेत्रामध्ये?
0: आपले कायदे किंवा आपले जे स्कीम्स प्रोग्राम जर बघितले, स्वच्छ भारत असेल, माझी वसुंधरा असेल, हरित भारत मिशन असेल, अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन, नमामी गंगे प्रोग्राम असेल, तर आय थिंक पॉलिसी मध्ये आणि पेपर वरती आपल्याकडे सगळे स्कीम्स, सगळे प्रोग्राम, इवन आयईसी चे मटेरियल, पॅम्फलेट असेल, जिंगल असेल, हे सगळं आता आपल्याकडे आहे. अंमलबजावणीमध्ये नागरिक आणि शासन ह्या दोघांचाही सहभाग गरजेचा आहे. शाळांमध्ये आता खूप भर दिला जात आहे पर्यावरण या विषयाला. मला असं वाटतंय की जे आपण सुरुवातीला बोललो की जे कनेक्शन तुटलंय ते परत घडवण्याची जोडण्याची गरज आहे. आपली वागणूक ही आपल्या विश्वासातून येते. आपण कुठल्या काय आपले व्हॅल्यूज आहेत, काय आपले बिलीफ्स आहेत, यातनं आपली वागणूक येते. वागणूक तर आपण बदलत चाललोय. आपण जनजागृती करतोय, कचरा वर्गीकरण, कुठे फेकलं तर फाईन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. पण जे बिलीफ्स आणि व्हॅल्यूज आहेत ते कुठेतरी बदलताना
1: स्वतःमध्ये उतरवण्याची खूप गरज आहे प्रत्येक नागरिकाने
0: स्वतःमध्ये. पण ती दिसून यायला पाहिजे
1: तुमच्या कृतीतून
0: दिसायला हवी. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी आपण चर्चा करत होतो की कुठली तरी सिस्टम जर बिघडली, एखादा नाला फुटला, एखादा दिवशी किंवा 2-3 दिवस कचरा गाडी नाही आली, तर ती सिस्टम सुधारायची आपुलकी सध्या आपल्याला वाटत नाही. कुठेतरी नोंद करावी, कुठेतरी तक्रार करावी, त्याचं निवारण करूनच घ्यावं, हा जो भाव आहे तो नाही आहे. 3 दिवस गाडी नाही आली तर 4th दिवशी बाहेर टाकून द्यायला आपल्याला काही वाटत नाही.
1: म्हणजे थोडक्यात काय की अधिकार आणि हक्क आपल्याला कळतात पण जबाबदारी कळली पाहिजे. मॅडम, पर्यावरणाचं आरोग्य, आपण जसं माणसाचं आरोग्य आहे तसंच या पर्यावरणाच्या आरोग्याला रोगग्रस्त आणि आजारी करणाऱ्या माणसाच्या सवयी कोणत्या आहेत की ज्याने पर्यावरणाला जास्तीत जास्त हानी पोहोचू शकते?
0: जसं आपण आधी बोललो, प्रत्येकच वागणूक आपली ह्याचा इम्पॅक्ट तर पडत असतो. मग ती कचरा जनरेट करण्याची असेल, तो टाकण्याची असेल, गरजेपेक्षा जास्त गाड्यांचा वापर, यु नो, टेक्नॉलॉजीचा वापर, ह्या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट पर्यावरणावर पडत असतो. आणि बरेचदा आपण त्याच वादात गुंततो की आता मी प्लास्टिकची बॅग नाही वापरत, आता मी पेपरची बॅग वापरते, आता मी पेट्रोलची गाडी नाही, आता मी ईव्ही वापरते. पण आमच्या क्षेत्रात बरेचदा म्हणतात की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि प्रत्येक सोल्युशनचा प्रॉब्लेम असतो. तर ईव्ही जरी आपण वापरली, प्रदूषण कमी झालं, तरी ज्या बॅटरीज बनतायत त्या बनवताना जे प्रदूषण होत आहे, तर आपल्या गरजेंवरच कुठेतरी
1: कंट्रोल
0: असणं आणि त्यातनं जी वागणूक येईल ती नॅचरली पर्यावरणाशी जोडून वागणूक त्यातनं येईल.
1: बरोबर. आत्ता आपण म्हणजे पर्यावरणाबद्दल इतकं बोलतो आहोत, पण हे जे सगळेच बदल म्हणजे मातीचं जे टेक्स्चर आहे किंवा हवेमधला बदल आहे, पाण्यामधला बदल आहे, जीवसृष्टीमधला बदल आहे, या सगळ्यांमधला कुठला बदल पर्यावरणासाठी जास्त त्रासदायक आहे?
0: कमी जास्त असं जागतिक स्तरावर म्हणणं कठीण आहे. काही भागांमध्ये जिथे पाण्याचा खूप ताण आहे तिथे जलचक्रावरचा बदल जास्त हानिकारक असू शकतो. ऑफकोर्स हे जेव्हा आपण

0: मानवी दृष्टिकोनातनं बघतोय तेव्हा आधी जशी चर्चा झाली सगळे एकमेकांशी गुंतलेले आहेत, तर एक बिघडला तर दुसऱ्यांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसणारच आहे. पण प्रत्येक जागेच प्रायोरिटी ही वेगळी आहे. तर म्हणून जागतिक स्तरावर कुठलं जास्त महत्वाचं आहे असं म्हणणं कठीण आहे. बरेच पर्यावरणाला समजून घ्यायचे बरेच फ्रेमवर्क्स आहेत. त्यातला एक असा आहे की 9 अशी चक्र आणि प्लॅनेटरी बाउंड्रीज आहेत जे आपण ओलांडली नाही पाहिजे, आणि त्यातली आपण एक ओलांडली दुसरी ओलांडली असं ते ट्रॅक करतायत. सो एक ओलांडली की एका दिशेने आपण ताणले जाऊ, पण बाकी दिशांचं पण म्हणजे ताण हा वाढतच चालला आहे. सो हे 9 चक्र किंवा 9 प्लॅनेटरी बाउंड्रीज ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत.
1: तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात गेले काही वर्षांपासून आणि तुमचा विषय पण तो आहे अभ्यासाचा. तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की एकूणच पर्यावरणाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, पहिल्यांदा मी तर म्हणते की आपल्या कुटुंबापुरता विचार करा, आपल्या कॉलनीपुरता विचार करा, आपल्या शहरापुरता विचार करा, आपल्या प्रांतापुरता आणि मग देशापुरता. म्हणजे सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून जर करायची असेल तर काय करायला हवं सामान्य माणसाने?
0: सगळ्यात आधी थोडं संशोधन. आपण काय खातोय, आपण जे पाणी पितोय त्याचे काय घटक त्याच्यात आहेत, आपल्या गावाची किंवा शहराची हवामान कसं आहे, AQI काय आहे, ह्या गोष्टींनी सिरियसनेस आय थिंक समजेल. आणि जास्त करून आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा पुढच्या पिढीचा जेव्हा आपण विचार समोर ठेवतो तेव्हा बरेचसे लोक ज्यांचा एकमेकांशी पटत नसेल तरी ते एकत्र येऊ शकतात, कारण आपण आपल्या मुलांचं त्यांच्या मुलांचा विचार करत असतो. सो सर्वात पहिले आहे की जाणून घेणं की काय सध्याची परिस्थिती आहे. आणि दुसरं जसं मी म्हटले की आपण आणि पर्यावरण ह्यातलं जे नातं आहे ते दुरुस्त करणं ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे. नाही तर वागणूक बदलत जाईल, पण मनातला विश्वास जर नाही बदलला तर ती वागणूक आपण शाश्वतरित्या पार नाही पाडू शकणार. आणि मग जेव्हा ते कनेक्शन पर्यावरणाबद्दल निसर्गाबरोबर परत जुडेल तेव्हा मग आपण कुठलं खातोय, लोकल खातोय का खूप दूर, प्रिझर्वेटिव्ह वालं, पॅकेज वालं जे मिलो ट्रान्सपोर्ट होऊन आपल्याकडे आलं आहे असं अन्न खातोय का, जे ताजं आहे, जे लोकल आहे, जे आपलं आहे ते खातोय. जेव्हा पाणी येत आहे तेव्हा आपण फक्त आपल्या घराचा आणि कोणाची बोर सगळ्यात खोल असा विचार करतोय का, आपल्या वॉर्डचा कुठे आपण रिचार्ज पिट बांधू शकतो, कुठे पूर्ण कम्युनिटीसाठी ग्राउंड वॉटरची पातळी कशी आपण वाढवू शकतो असा विचार आपण करू शकतो का. जसं मी आधी म्हटलं जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यापेक्षा ते दुष्परिणाम समाजासाठी कसे आपण कमी करू शकतो त्याचा विचार यायला लागेल जेव्हा हे इंटरकनेक्शन्स जी गुंतागुंती आहेत ती आपल्याला समजायला लागेल.
1: बरोबर. आणि एकूणच म्हणजे काय म्हणतात त्याला की स्वतःच्या देशाबद्दल प्रेम, स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आणि स्वतःच्या समाजाबद्दल सुद्धा प्रेम जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपोआपच तो माणूस एक सुजाण नागरिक बनू शकतो आणि सगळ्या या गोष्टींचा तो साकल्याने विचार करू शकतो. गौरी मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा जो इतका वेगळा असा विषय आहे, पर्यावरणाचं आरोग्य बऱ्याच जणांना माहीत पण नाहीये हा विषय, तर त्यावर तुम्ही प्रकाश टाकला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, 26 सप्टेंबर या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या निमित्ताने निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज या विषयावर गौरी मिराशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग आज इथेच थांबते. सादर करते नयन पवार यांच्यासह मी मदालसा कानडे तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो. आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर दुपारचा 1 वाजलाय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: अच्छा, हमने आपसे पूछा कि आपने कब आखिरी बार अपने साथी की या जिनसे आप प्यार करते हैं उनकी तारीफ की थी, वो बताते चलिए। हालांकि खूबसूरती की तारीफ ना की जाए तो कैसे चलेगा? हर खूबसूरत चीज की, अंदाज की, व्यवहार की, बात की या किसी खूबसूरत इंसान की तारीफ तो कर ही देना चाहिए, खासकर जिससे आप प्यार करते हैं, उनकी तारीफ में कोई कमी नहीं आना चाहिए। तो बताइए, आपने कब की थी तारीफ उनकी जिन्हें आप जिंदगी में सबसे ज्यादा प्यार करते हैं? हमारी एक श्रोता कहती है कि तुम्हारी मौजूदगी से जिंदगी में एक अलग ही नूर है। शायद इसलिए नहीं कि तुम परफेक्ट हो, बल्कि इसलिए कि तुम्हारी सादगी दिल को छू जाती है। जब तुम अपनी उन मासूम नजरों से देखते हो तो लगता है जैसे वक्त ठहर सा गया हो। प्यार कोई इत्तेफाक नहीं बल्कि एक ऐसा पावन बंधन है जो दो सच्चे दिलों की धड़कन बन जाता है। जी हाँ, तुम्हारी इसी शरारत, जरा सी शरारत और वफा ने दिल को मुस्कुराना सिखा दिया। ऐसा लगता है मानो सदियों का कोई अधूरा ख्वाब आज तुम्हारे साथ मुकम्मल हो गया हो। बिल्कुल प्यार ऐसा ही एहसास दे जाता है।
1: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक। महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे, त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे। राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। मुंबईत गिरगाव चौपाटी, दादर, जुहू यासारख्या नैसर्गिक विसर्जन स्थळांसह विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन होणार आहे। त्यासाठी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळ आणि 383 अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत। विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत। राज्यात इतरत्र नद्या आणि तलावांवर विसर्जनाची व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली आहे। महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे। मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षणही केलं जाणार आहे। देशाच्या सर्व नागरिकांचा सहभाग आणि योगदानातूनच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वाराणसी ते वडनगर असा प्रवास करणाऱ्या सेवायात्रींशी आज त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला। आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात अनेक आव्हानं येतील, पण त्यांचा सामना करा असं आवाहन त्यांनी केलं।
2: हमें आत्मनिर्भर भारत बनाना है। चुनौतियां आएगी, चुनौतियों को चुनौती देने का तो संस्कार लेकर के हम चले हैं। इसलिए हमें हर दिन एक नई ऊर्जा लेकर सेवा भाव के साथ राष्ट्र कल्याण, राष्ट्र सेवा का काम, जन सेवा से राष्ट्र सेवा, इस मंत्र को जीना है। इस यात्रा में भी जितने ज्यादा लोगों को सेवा के काम में जोड़ेंगे ये यात्रा उतनी ज्यादा सफल होगी।
1: गेल्या 12 वर्षांमध्ये देशातली शहरं आणि खेड्यांमधलं अंतर खूप कमी झालं असून खेड्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे, तसंच देशाच्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत असंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या 7 सूत्रांचा उल्लेख त्यांनी केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभ आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रयत्नांविषयी।
3: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 मध्ये भारत 142 स्थानी होता। नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते। पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा

0: कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात जीएसटी लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 मध्ये व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63व्या स्थानी पोहोचला.
1: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एसआयआर संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे फॉर्म 6 ची प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा विशेष तपास पथकाद्वारे तपास व्हावा, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं आहे. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू आणि काश्मीरला तातडीनं संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठीचा ठराव मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज विधानसभेत मांडला. भाजपाच्या आमदारांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. 26 जून 2000 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेनं संमत केलेल्या ठरावांनुसार केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरला तत्काळ पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा असं या ठरावात म्हटलं आहे. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा प्रस्ताव इराणनं अमेरिकेला दिल्याचं वृत्त आहे. तर टप्प्याटप्प्याने संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं जात आहे. अमेरिकेनं निर्बंध कमी केले तर होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव इराणनं दिला आहे. या 7 दिवसीय प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष थांबवणं, होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा पुन्हा सुरू करणं या मुद्द्यांचा समावेश असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी म्हटलं आहे. मध्यस्थांमार्फत हा प्रस्ताव अमेरिकेला कळवला असून यातल्या काही अटींची पूर्तता झाल्यानंतर 7व्या दिवशी होर्मुझची समुद्रधुनी खुली होईल आणि अणुकार्यक्रमावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. इराण चर्चेला तयार असून अमेरिका आणि इस्रायल इराणच्या विरोधात लष्करी कारवाया करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होत असताना भूमिका न घेणाऱ्या युरोपीय देशांवर त्यांनी टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच जूनमध्ये झालेला करार अयशस्वी झाल्याचा आरोप इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केला. तसंच इराण चर्चेसाठी तयार असल्याचंही नमूद केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विदेश उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सीबी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे स्पष्ट केलं. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेबरोबरच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं आज सुवर्ण पदकावर नाव कोरलं. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

0: टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चित्रे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत जोशना चिन्नप्पा आणि वेलावन सिंथिल कुमार यांनीही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केलं. स्क्वॉश महिला एकेरीत अनाहत सिंहनं तन्वी खन्नावर 3-0 मात करून उपांत्य फेरी गाठली, तर अभय सिंहनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टियुद्धात सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोकेमॉन युनाइट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: एक श्रोता कह रहे हैं कि मैं तो हमेशा अपनी श्रीमती जी की तारीफ करता रहता हूं, खासकर आज जब जबलपुर में रिमझिम बारिश हो रही है और विविध भारती पर बेहतरीन गीत बज रहे हैं. मैं उनकी तारीफ कर रहा हूं, अदरक इलायची की चाय की डिमांड भी कर रहा हूं. क्या बात है.

आपण ठेवून केलं आकाशवाणी अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. गणेश उत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे, त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत मंगलमूर्ती गणरायाच्या भव्य मिरवणुकांना सुरुवात झाल्यानं सर्वत्र ढोलताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ऐकू येतोय. बालरूपात असलेल्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गिरगाव चौपाटी, दादर, जुहूसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलावांवर यंदा गणेश विसर्जन होणार आहे. गणेश मूर्तींचं शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत जीवरक्षक 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्यास ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. 29 गणेश मंडळं सहभागी झालेल्या या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेनं 77 अधिकृत विसर्जन स्थळं घोषित केली आहेत. तसंच घरगुती गणेश मूर्तींच्या संकलनासाठी विशेष मूर्तीदान व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. बुलढाण्यातल्या खामगाव शहरात मानाच्या लाकडी गणपतीच्या महाआरतीनं सकाळी 9 विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. धुळ्यात पांझरा नदीसह विविध विसर्जन स्थळांवर विसर्जनाची व्यवस्था आहे. नंदुरबार मध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागले.
0: मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ बेशुद्ध पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती स्थानिक रहिवाशी आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिना दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वडाळा इथल्या गृह प्रकल्पामुळे 2 ते 3 हजार माथाडी कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कामगारांसाठी आणखी नवीन गृह प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळासंदर्भातला शासन आदेश

0: कदाचित आजच निघेल आणि त्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील असं आश्वासन त्यांनी आज दिलं.
1: दुष्काळ मोठा आहे, पीक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करपलेलं आहे, शेतकऱ्यांच्या हाती काही येईल अशी परिस्थिती नाही आणि बहुतांश भागात पिण्याचं पाणी असेल, चारा असेल असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही त्याचं नियोजन करतो. जसं मी सांगितलं की या संदर्भातला जी आर आपण काढतोय, तो आजच कदाचित निघेल आणि त्या माध्यमातून आपल्या दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील.
0: मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 अधिक विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 446 टँकर्स मार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणी पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखीन 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. साजिद पांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्याचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जातील अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. SIR प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रश्नांविषयी.
2: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मुंबईतल्या IIT साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि मेसेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल्स थ्री पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई

कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमी

क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्यपदकासह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
6: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
5: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
6: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
5: अटी लागू.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर।

0: शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:15 झाले आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 MHz. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5 वाजता. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे। कनिष्क गल्लीतला मुंबईचा राजा तेजूकाया, लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाले आहेत। गणेश मूर्तींचे शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय। महाराष्ट्र लोक

0: सेवा आयोगाच्या औषध निरीक्षण गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आयआयटी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज आयआयटीला भेट दिली आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ठळक मराठी बातम्या आपण ऐकत होतात. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
6: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहा. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
7: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
8: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी. म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी.
1: श्रोते, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. संध्याकाळचे 5:05 होत आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

या कृत्रिम तलावांमध्ये नागरिकांकडून गणेश मूर्तीचं श्रद्धेने विसर्जन केलं जात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराड येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचं आज भावपूर्ण वातावरणात कोराडी तलावात विसर्जन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ सदृश परिस्थितीतून बाहेर काढावं आणि शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना सुखी ठेवावं अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली. बुलढाणा जिल्ह्यात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू आहे. खामगाव शहरातील 28 गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत ढोल ताशा झांज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या. जिल्ह्यातील 2066 गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी 2000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. डीजे मुक्त आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मित्र गणराया पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते अकोला शहरातील पहिल्या मानाच्या श्री वाराबाई गणपती विसर्जन मिरवणुकीत श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देण्यात जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतील वाशी कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर महिनाभरात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. राज्यातील 36 माथाडी मंडळांचं सक्षमीकरण, कामगारांच्या घरांचा प्रश्न आणि वाशी बाजाराचा आधुनिक पद्धतीनं पुनर्विकास करण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. साजिद सांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नाव आहे. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी. आर्थिक मदतीपासून वंचित असलेल्यांना अर्थसहाय्य देणं आणि भारतातील लघु उद्योगांची क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे पारंपरिक औपचारिक वित्तीय व्यवस्थेपासून दूर राहिलेल्या लघु उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तो टिकवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी भांडवली मदत उपलब्ध करून देण्यात आली. तारणमुक्त कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी सूक्ष्म उद्योगांना मुख्य वित्तीय व्यवस्थेत आणण्यात आलं. यातील 68% कर्ज महिलांना आणि 51% अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्जदारांना देण्यात आली. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणानुसार 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. 2024 मुद्रा कर्जाची कमाल मर्यादा 10,00,000 रुपयांवरून दुप्पट करून 20,00,000 रुपये करण्यात आली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधण्याऐवजी नोकरी निर्माण करण्याची आकांक्षा बळकट केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 22 सप्टेंबर रोजी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेलं रोजगार महाकुंभ रोजगार मेळावे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. नागपूर विभागात 23 ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. सद्यस्थितीत हे सर्व मेळावे स्थगित करण्यात आले असून संबंधित उमेदवारांनी आणि घटकांनी याची नोंद घ्यावी असं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त नीता अवघड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. शाश्वत कृषी अन्न प्रणाली या विषयावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो नागपूर यांच्या वतीनं उद्या 26 सप्टेंबर रोजी हितधारक संवाद आयोजित करण्यात आलाय. SP राय चौधरी मेमोरियल हॉल ICAR NBSS and LUP नागपूर इथं दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या संवादात नैसर्गिक शेती, एकात्मिक शेती पद्धती, कृषी विविधीकरण आणि शाश्वत शेतीसाठी केंद्र सरकारच्या विविध योजना यावर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव येत्या 20 ऑक्टोबरला नागपूरच्या रेशीमबाग इथं आयोजित करण्यात आलाय. यावेळी दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सकाळी 7:40 हा कार्यक्रम सुरू होईल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. SIR संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे फॉर्म 6 ची प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल खलवावा अशी मागणी याचिकेत केली आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला

तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी याचिकेत केली आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास करतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केलाय. भंडारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीनं मनाई आदेश लागू करण्यात आलाय. अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केला. हा आदेश 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेपासून 12 ऑक्टोबर पर्यंत रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक सण उत्सव मिरवणुका तसंच सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मनाई आदेशाच्या कालावधीत मिरवणुका किंवा इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष परवानगी देण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. हवामान. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात आज जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या पर्लकोटा, पामूर गौतम आणि इतर नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं भामरागड आलापल्ली, भामरागड लाहेरी आणि अन्य मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुरामुळे त्या परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती तहसीलदार किशोर बागडे यांनी दिली. मागील 24 तासात कोरची तालुक्यात सर्वाधिक 67.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल धानोरा तालुक्यात 67.1 मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान हवामान विभागानं गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकांची कमाई केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भात गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप. घरगुती गणपती विसर्जनाची देखील लगबग. माथाडी कायदा संपू देणार नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषद निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे नागपूर विभागातील नियोजित रोजगार महाकुंभ मेळाव्याला स्थगिती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. भामरागड तालुक्यातील 63 गावांचा संपर्क तुटला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी। माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक। मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई। भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे। राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत। गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आज सर्वजण लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत। शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे। अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे। गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे। गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत। महानगरपालिकेचे 25,000 पेक्षा जास्त कर्मचारी विसर्जन

0: यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहे.
1: पुण्यात कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन पार पडलं. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गर्दीनं रस्ते फुलले आहेत. ड्रोन आणि भरारी पथकांमार्फत सुरक्षा यंत्रणा मिरवणुकांवर लक्ष ठेवून आहेत. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी घाई केल्यामुळे महात्मा गांधी रोड सिग्नल इथं काही काळ गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिरवणूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं विविध ठिकाणाहून 36,000 अधिक मूर्तींचं दान स्वीकारलं आहे. बुलढाणा, धुळे, जालना इथल्या आमच्या वार्ताहरांनी गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या 1-1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाशी इथं कांदा बटाटा मार्केटमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या संदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कुठलंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गड ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातल्या 2 प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे तर अन्य 2 आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जवळपास 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची भुकटी करून तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये ती मिसळून ती पाकिटात भरून या प्रवाशांनी भारतात आणल्याचं संचालनालयानं सांगितलं. ही भुकटी मिसळलेले जवळपास 33.5 किलो वजनाचे अन्नपदार्थ या प्रवाशांकडे आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा इथं बस उलटल्यानं झालेल्या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. वाटेत आलेल्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. जखमींना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकासह पदक तालिकेत सध्या 12

0: स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 शतांश मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रूपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकीमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: मुंबईतल्या भुलेश्वर भागात मुंबादेवी मंदिरालगत असलेल्या भैरुमल हाऊस या 4 मजली इमारतीला आज आग लागली. दुपारी 1:15 सुमाराला ही आग लागली. इमारतीतल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाने दुपारी 3:15 आग आटोक्यात आणली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शिवार माझं शिवार या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 3 आश्विन शके 1948 अर्थात 25 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकणार आहात आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये पारंपरिक पिकासोबत जर अतिरिक्त आणि हमखास उत्पन्न मिळवायचे असेल तर मधमाशी पालन हा सध्याच्या काळातील सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धतीने मधमाशांचं व्यवस्थापन करता येऊ शकत आहे. कमी खर्चामध्ये आणि कमी जागेत सुरू होणाऱ्या या व्यवसायाला अनुदानाचे मोठे पाठबळ मिळत आहे आणि या क्षेत्रामध्ये कोणत्या नवनव्या संधी आहेत याविषयी

0: माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण शेती आणि पर्यावरण पूरक अशा महत्वाच्या म्हणजेच मधुमक्षिका पालन या व्यवसायाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी मधुमक्षिका पालन हा केवळ एक जोडधंदा राहिलेला नाही, तर ती आज काळाची गरज बनली आहे. भविष्याचा विचार शेतकरी बंधूंनो आपण करता, यामध्ये सेंद्रिय मधाची वाढती मागणी, औषधी उत्पादने आणि परागीकरणामुळे पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ अशा अनेक सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. मात्र त्याचवेळी आपल्याला हवामानाचा विचार करावा लागेल. कीटकनाशकाचा अतिवापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशी मोठी आव्हाने देखील या क्षेत्रासमोर उभी आहेत. आणि आज आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण ही महत्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की मधमाशी पालनास सुरुवात नेमकी कशी करायला हवी?
2: मधमाशी पालन हा एक तांत्रिक व्यवसाय आहे आणि बेरोजगार युवकांना यामध्ये चांगल्या संधी आहेत.
1: बर,
2: मग हा व्यवसाय करताना आपण त्यातले बारकावे जाणून घेतले पाहिजे.
1: निश्चितच.
2: मधमाशाची हाताळणी कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागतं, मधमाशांची पेटी लागेल, त्यामध्ये मधमाशा लागतील आणि ते मधमाशा हाताळण्याचं तंत्र हे माहीत असणं, जाणून घेणं हे गरजेचं आहे. आज हा व्यवसाय इतका महत्वाचा आहे की भारतामध्ये सर्व मधमाशांच्या प्रजातीचं मिळून एकूण 85,000 मेट्रिक टन उत्पन्न होतं आणि या व्यवसायातून 40,000 खेड्यातल्या एक साधारण 2.5 लाख लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो. पण हे पोटेन्शियल डबल होण्याची क्षमता आहे.
1: छान. मग यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना कुठलं कुठलं साहित्य लागतं बरं, की ज्यांना मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांसाठी?
2: मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मधमाशांचं तांत्रिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे.
1: अच्छा.
2: मधमाशी पालन करणारे शेतकरी किंवा प्रशिक्षण संस्था, जसं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागामध्ये आम्ही मधमाशांचं प्रशिक्षण देतो, पण यासाठीच काही प्रशिक्षण संस्था आहेत. जसं पुण्याला बी रिसर्च सेंटर नावानी केंद्र शासनाचं मोठी संस्था आहे, तर अशा ट्रेनिंग मध्ये ही आपण मधमाशांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे तयार होतो.
1: अच्छा. म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन जोपर्यंत व्यवस्थित रित्या मिळत नाही तोपर्यंत तो व्यवसाय देखील भरभराटीस येत नाही, नाही का सर?
2: बरोबर.
1: म्हणजे यासाठी आपल्याला तज्ञांचं मार्गदर्शन प्रशिक्षित आपल्याला व्हावं लागेल.
2: बरोबर.
1: सर, आता बऱ्याच वेळेला म्हणजे प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं जे मधमाशांसंबंधी जे सूचक असा संदेश आहे तो काय आपल्याला सांगता येईल?
2: अतिशय महत्वाचा संदेश प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिला. त्यांनी म्हटलं की इफ द बीज डिसअपीयर्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ मॅन वुड हॅव नो मोर दॅन 4 इयर्स टू लिव्ह. म्हणजे जर पृथ्वीवरील मधमाशांचा नाश झाला, काही कारणामुळे मधमाशांची संख्या कमी झाली, नष्ट झाल्या, तर काही वर्षातच पृथ्वीवरील मानव जातीचा अंत होईल आणि हा एक खूप मोठा धोका या सजीव सृष्टीला होईल.
1: निश्चितच. तर त्यामुळेच मग आपल्याला मधमाशी संवर्धन करणं आज खूप मोठी गरज आहे.
2: निश्चितच, मधमाशांचं संवर्धन खूप गरजेचं आहे. मधमाशांमध्ये आपण ढोबळ मानाने एक जंगली मधमाशा आणि पाळीव मधमाशा, एक असं 5 प्रजातीच्या मधमाशा आहेत. जंगली मधमाशांमध्ये आपल्याला दिसतं की मोठमोठे आग्या मधमाशा, ज्याला आपण आपिस डॉर्सेटा असं म्हणतो, ही मधमाशी. त्यानंतर जंगलीमध्येच आणखी झाडी झुडपी लहान मधमाशी, जिला आपण आपिस फ्लोरिया असं म्हणतो. त्यानंतर अतिशय लहान छोटीशी डास किंवा डॅमर माशी, जिला आपण मेलिपोना किंवा ट्रॅगोना अशा नावाने संबोधलं जातं, ही गावामध्ये सगळीकडे खूप मुबलक प्रमाणात आहे. पाळीव मधमाशांमध्ये सातपुडी, सातेळ, एपिस

0: अँटेना इंडिका आणि युरोपियन मधमाशी जी आपण बाहेरून आपल्या देशात आणलेली आहे ही अपिस मेलिफेरा या मधमाशांच्या प्रजाती आहेत आणि यातल्या आपल्याला तीन प्रजाती पाळता येतात म्हणजे सातपुडी सातेळ युरोपियन मधमाशी आणि डॅमर माशी सुद्धा परागीकरणासाठी खूप महत्वाची आहे. तर या मधमाशांचं जे कुटुंब आहे तर हे या सर्व मधमाशांमध्ये एकच राणी माशी असते आणि तिचं आयुष्य 2 ते 3 वर्ष असतं. एक साधारण 500 ते 1000 अंडी दररोज ही राणी माशी घालते. दोन प्रकारची अंडी घालते, फलित आणि अफलित. फलित अंड्यापासून राणी आणि कामकरी माशांचा जन्म होतो तर अफलित अंड्यांपासून नर माशांचा जन्म होतो. आता नर माशा हे पोळ्यामध्ये साधारण 200 ते 500 असतात. यांना दंश करणारा काटा नसतो. आता हा काटा कामकरी माशांना असतो. ही तिसरी प्रजाती कुटुंबातली. राणी माशी एकच. नर माशा एक साधारण 200 ते 500 आणि उर्वरित सर्वच कामकरी माशा असतात आणि या कामकरी माशांना दंश करणारा काटा असतो. यांचं आयुष्य एक साधारण 4 आठवड्यापासून 6 महिन्यांपर्यंत असत आणि या सजीव सृष्टीमध्ये सर्वात जर सिस्टमॅटिक असा प्राणी असेल तर तो ही माशी आहे आणि सगळ्या प्रकारची कामं ही मधमाशी पोळ्यातली करत राहते. पोळं बांधणे, षटकोनी आकाराची घरटे, मकरंद आणि परागकण गोळा करणे, पोळ्यामध्ये पाणी आणणे, नवीन राणी माशी जर गरज असेल त्यावेळेस इमर्जन्सी मध्ये तयार करणे, तिची काळजी घेणे, अन्नसाठा कुठे आहे परिसरामध्ये हे शोधून मग इतर माशांना संदेश देणे की इथे अन्नसाठा फुलोरा परागकण आहे तिथून घेऊन या आणि पोळ्याचं संरक्षण करणे. म्हणजे अशा प्रकारची सर्व कामं ही कामकरी माशी राणी माशीच्या दिशानिर्देशावरून करत असते.
1: छान. म्हणजे आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असते की या मधमाशांचं नेमकं कुटुंब कसं असतं, नाही का? तर हे म्हणजे अशा प्रकारे राणी माशी सुंदर अशी रचना छानशी आहे, नाही का? तर सर आता रॉयल जेली हे नेमकं काय असतं आणि मग याचं रोंगण हे नेमकं काय असतं बरं सर?
0: मधमाशांमध्ये रॉयल जेली तिच्या नावाप्रमाणेच रॉयल म्हणजे राजांना, तर हे तयार कुठून होतं? मधमाशांच्या डोक्यामध्ये असलेल्या ग्रंथीमधून काही विशिष्ट द्रव पदार्थ स्रवतो त्याला राजान्न, राजाचं अन्न असं म्हणतात. हे म्हणजे एक हाय प्रोटीन डाएट असतं मधमाशांना. म्हणजे सर्वच प्रकारच्या माशांना पहिल्या 3 दिवसात हे दिलं जातं, पण राणी माशीला मात्र आयुष्यभर हे दिलं जातं आणि हे पौष्टिक असतं. तर ह्या पौष्टिकमुळं राणीची वाढ झपाट्याने होते आणि अंडी देण्याची क्षमता तिची चांगली वाढते आणि ती मेंटेन होते. अशा प्रकारची ही रॉयल जेली तिचा परिणाम आहे. त्याच्यासोबत आता प्रोपोलिस, तुम्ही जे म्हटलं की प्रोपोलिस म्हणजे रोंगण. आता ह्या मधमाशा विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांवरती जातात. त्याच्यामध्ये झाडातला रस, विविध झाडाचा म्हणजे चिकट पदार्थ, रस, डिंकासारखा पदार्थ हा स्रवत असलेला जमा करून आणतात आणि त्यामध्ये आपलं थोडं मेण लाळ मिसळून असा विशिष्ट पदार्थ तयार करतात. म्हणजे तो आपल्या मधमाशांच्या फ्रेम्स चौकड्या हलू नये, घट्ट राहाव्यात पोळं, पेटीतल्या फटी बुजवण्यासाठी, शत्रू किडींच्या अंगावर हा पदार्थ टाकून त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि याच्यामध्ये या रोंगणमध्ये जंतुनाशक आणि बुरशीनाशक असे गुणधर्म असल्यामुळं किडे म्हणजे मुंगळे इतर शत्रूपासून सुद्धा वसाहतीचं संरक्षण करता येतं, त्यासाठी ते वापरतात.
1: अच्छा. आणि मधमाशांच्या वसाहतीची संख्या ही नेमकी कशी वाढते आणि मग झुंड हे देखील काय असतो हा प्रश्न देखील मनात येतो सर, काय मार्गदर्शन कराल बरं?
0: मधमाशांचे झुंड म्हणजे स्वार्म. आता मधमाशांची संख्या वाढणं ही राणी माशी अंडी टाकत असते, दररोज 500 ते 1000 अंडी टाकते आणि त्यातून नैसर्गिक प्रवृत्तीने ह्या मधमाशा तयार होतात. गरजेनुसार जेव्हा म्हणजे वर्षभर कामकरी माशा तयार होतात आणि जेव्हा नर आवश्यक आहेत हंगामामध्ये त्या काळामध्ये नर माशा तयार होतात. तर जेव्हा यांना फुलोरा मुबलक प्रमाणात खाण्यासाठी आहे, जसं आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या पिरियड मध्ये हे राणी माशी झुंड तयार करण्यासाठी त्यांची वसाहत वाढवण्यासाठी अंडी देते. खालच्या बाजूला क्वीन सेल मध्ये म्हणजे शेंगदाण्या एवढा पेशी टाकून त्याच्यामध्ये आपली अंडी टाकते आणि नवीन राणी तयार करतात. मग एकदा नवीन राणी तयार झाली की मग जुनी राणी आपल्या पोळ्यातल्या काही 1/3 1/3 मधमाशा कामकरी माशांना घेऊन या पोळ्यापासून एक सकाळची वेळी वातावरण फ्रेश असताना 9 ते 11 साधारणपणे या वेळेत, कधी कधी दुपारपर्यंत ही मधमाशांचा एक झुंड एक गट घेऊन या पोळ्यापासून काही अंतरावर बसते आणि मग त्यातल्या काही गार्ड बीज

0: हे शोधतात की आता आपल्याला दुसऱ्या वसाहत तयार करण्यासाठी परिसरात जागा म्हणजे सुरक्षित अशी जागा ते शोधतात आणि ती मिळाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये तो झुंड तो त्या ठिकाणी शिफ्ट होतो आणि दुसरी नवीन वसाहत तयार होते. अशा प्रकारे मधमाशांची संख्या वाढते.
1: छान. आणि सर आता या मधमाशांच्या शरीरामध्ये विशेष असे कोणते अवयव आहेत?
0: मधमाशांना निसर्गाने परमेश्वराने असं गॉड गिफ्ट ज्याला आपण म्हणू असे अवयव त्यांच्या शरीरात दिलेले आहेत. विशिष्ट प्रकारचे पाय म्हणजे पराग गोळा करणारे पाय मधमाशांमध्ये असतात. तीन पायाच्या जोड्यापैकी तिसरी जी जोडी आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला दोन पिशव्या असतात आणि त्याच्यामध्ये मधमाशा परागकण जमा करून घेऊन येतात मध तयार करण्यासाठी. आता मधमाशांचे डोळे आपल्यापेक्षा मानव जातीपेक्षा कितीतरी म्हणजे पॉवरफुल असे संयुक्त डोळे मधमाशांमध्ये असतात आणि एकाएका डोळ्यामध्ये असे 5,000 किंवा त्याहून अधिक लेन्स असतात म्हणजे त्यांची विजन पॉवर ही प्रचंड असते. असंच मधमाशांमध्ये जीभ आहे. तर ही मधमाशांची जीभ ही पराग आणि मकरंद गोळा करणारी अशी जीभ आहे. हे विशिष्ट अवयव असल्यामुळं मधमाशांना परागीकरण करून मध आणि मेण तयार करणं शक्य होतं.
1: म्हणजे तिचा प्रत्येकच अवयव हा परिपूर्ण असा आहे म्हणायला काही हरकत नाही. सर आता परागी भवनासाठी कीटकांवर अवलंबून असणारी जी काही पिके आहेत ती आपल्याला कोणकोणती सांगता येतील?
0: परागी भवनासाठी मधमाशांवर आपण पाहतो की बहुतेक सर्वच पिकांमध्ये मधमाशा काम करतात. फार क्वचित एखाद दुसरे असतील. जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लिंबू सफरचंद संत्री मोसंबी पेरू चिकू केळी कलिंगड स्ट्रॉबेरी सीताफळ कवट बोर पपई नारळ आवळा आंबा फळभाज्यांमध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या. भाज्यांचे बीज उत्पादनासाठी तर फारच महत्वाचं आहे. कांदा कोथिंबीर डाळवर्गीय पिकं तिलबिया पिकामध्ये सूर्यफूल कारळा तीळ आंबाडी मोहरी करडई ही मधमाशांना खूपच पोषक आहेत आणि परागीकरण होऊन उत्पन्न वाढतं. तृणधान्य पिकं आहेत ज्वारी बाजरी मका गहू. इतर पिकांमध्ये कापूस कॉफी फुलझाडं निरगुडी गवत तेरडा आणि इतर अनेक प्रकारच्या जंगली वनस्पती म्हणजे या सर्वच प्रकारच्या वनस्पतींमध्ये मधमाशांद्वारे परागीकरण होऊन त्याचं उत्पन्नही वाढतं. एक 25 ते 30% 40% उत्पन्न वाढतं आणि मध तयार होतो मेण तयार होतं हे विविध उपपदार्थ तयार होतात.
1: मधमाशी पालन व्यवसाय जर आपल्या तरुणांना करायचा असेल तर त्यासाठी कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि सोबतच सर हंगामानुसार देखील आपल्याला दक्षता ही बाळगावी लागते आणि आता तर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कुठलेही व्यवसाय यशस्वी करत आहोत तर ह्यामध्ये आधुनिक मधमाशी पालन करत असताना तरुणांनी कसं सजग राहायला हवं
0: यासाठी तरुणांनी मधमाशांचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. हा एक तांत्रिक व्यवसाय असल्यामुळं आपण सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे केंद्रीय मधमाशी मंडळ यासाठी स्वतंत्रपणे आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून सुद्धा महाबळेश्वर आणि इतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा यांचं कार्यालय आहे. तर याद्वारे ही योजना चालते आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा जसं मी आता सांगितलं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आम्ही त्याला पालनाविषयी तांत्रिक माहिती देतो. तर ही हंगामानुसार मधमाशी पालन करणं फार गरजेचं आहे. तर यामध्ये जसं पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा आपल्याकडे हे हंगाम असल्यामुळं पावसाळ्यामध्ये आपल्याला मधमाशांना पावसापासून संरक्षण करायचं आहे. पेट्यांवर झाकून ठेवणे किंवा पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी मधमाशांच्या पेट्या आपल्याला ठेवाव्या लागतील आणि या हंगामामध्ये मधमाशांच्या पेट्यांवर मेन किडा वाढतो त्यासाठी आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे कधी कधी पाऊस सतत लागून असेल 2-3 दिवस तर मग मधमाशा परागीकरणासाठी जाऊ शकत नाहीत. मग अशा वेळी त्यांना साखरपाक द्यावा लागतो. तर मग हे गरजेचं आहे. आता तसंच हिवाळ्यामध्ये मधमाशी जसं 14 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली तापमान गेलं की मधमाशांना बाहेर जाऊन पराग आणणं कठीण जातं. अशा वेळी देखील आपल्याला मधमाशांचं पेटीचं तापमान मेंटेन करावं लागतं आणि त्यांना साखरपाक खाद्य त्या ठिकाणी आपल्याला
1: पुरवावं लागतं.
0: अशाच वेळी मग आपण उन्हाळ्यामध्ये 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं की मग मधमाशांना अडचण जाते आणि त्यांचा वावर कमी होतो सावलीत जायचा प्रयत्न करतात. अशा वेळी सुद्धा आपल्याला मधमाशांना 1 भाग साखर आणि 8 भाग पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवायचं. तर असं साखर पाकाचं द्रावण आपण त्यांना द्यायचं. पण त्यासोबतच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक साधी पोत मधमाशांच्या पेटीवर ठेवून पाळीव मधमाशांच्या आपण ते ओलं करायचं पाण्याचा शिडकाव त्यावर करायचा.

0: गरम झळ्यांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून पेटी आपण झाकून ठेवू शकतो किंवा कापडी किंवा शेड मध्ये ठेवू शकतो. असं शक्य झालं तर मधमाशीच्या आसपास परिसरात शेती असते तिथं आपण जागा पाहून एक टप्प्याटप्प्याने कोथिंबीर मोहरी किंवा इतर फुलझाडं असतील अशा ठिकाणी मधमाशा शिफ्ट करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा अवलंब केला तर आपल्याला हंगामानुसार मधमाशांचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं.
1: छान. म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये मधमाशी पालन करणारे जे काही आपले तरुण वर्ग आहेत त्यांनी आता तुम्ही जशी काळजी घ्यायला सांगितली त्या प्रमाणात ही काळजी घेणं गरजेचं आहे. सर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मेन किड्यापासून आपल्या मधमाशांचं संरक्षण करणं हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. तर याच मेन किड्यापासून मधमाशांचे काय नुकसान होते आणि त्यासाठी मग कुठली काळजी घ्यावी लागेल?
0: मधमाशी पालन करताना म्हटलं की आव्हाने आपण म्हणायला होतात तर त्यातलं आपण ह्या मेन किड्याला आव्हान असं समजावं लागणार आहे. कारण हा एक प्रमुख कीड आहे जी मध आणि मेन यावर म्हणजे उपजीविका करते. मेन खाते, मेन खाणारा किडा म्हणजे मेन किडा. तर ही एक फुलपाखरू असतं, रात्रीच्या वेळी पेटीजवळ येतं, लाईट जवळ येतं. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मोठा मेन किडा गॅलेरिया मेलोनेला ज्याला म्हणतो आणि छोटा मेन किडा अचोर्निया ग्रिसेल्ला. तर हे फुलपाखरू मेन किड्याचं पेटीजवळ येऊन एक साधारण 500 ते 1000 अंडी टाकून जातो. हे लक्षातच येत नाही शेतकरी बांधवांनी आपल्या. तर मग त्यासाठी आपल्याला थोडं सतर्क करावं लागतं, पेटीची तपासणी वेळोवेळी करावी लागते. आणि ह्या मेनकिड्याचा उपद्रव एकदा पेटीला झाला की मग त्याच्या 500 ते 1000 अंडी टाकलेली असतात, त्यातून अळ्या बाहेर निघतात, ह्या डायरेक्ट त्या वसाहतीपर्यंत पोहोचतात, पोळ्यापर्यंत, आणि ते मेन खायला लागतात. मग अशा ठिकाणी मधमाशांना अडचण होते, माशा पेटी वसाहत सोडून जाण्याची शक्यता असते. तर अशा ठिकाणी आपल्याला नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. एक साधारण 10 दिवसांनी 15 दिवसांनी पाहणी केली पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे आणि पेटीची स्वच्छता, पेटी वेळोवेळी साफ करणे हे केलं पाहिजे. आणि ह्या मेनकिड्यासोबतच आणखी काही शत्रू आहेत, जसं की काही भागामध्ये अस्वल आहेत जंगला पर जवळ असल्यानंतर, माकड आजकाल सगळीकडे शेतीमध्ये फिरत आहेत, काही पक्षी आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन बी इटर हिरवा रागू किंवा वेडा रागू असं शेतकरी बांधव त्याला म्हणतात, किंवा आणखी असा ब्लॅक ड्रोंगो पक्षी, नंतर तांबड्या मुंग्या, काळ्या मुंग्या, अंजन माशा, तर हे देखील मधमाशांना इजा पोहोचवतात. म्हणून आपण मधमाशीचे पेटी जिथं ठेवली आहे तिथं अधून मधून सर्वेक्षण करून त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे की काही मधमाशीला इजा तर करत नाही ना. मग आपण एका ठिकाणी खूप साऱ्या वसाहती ठेवू शकतो आणि व्यवस्थित हा व्यवसाय चालतो.
1: नक्कीच. म्हणजे आता जेही व्यवसाय आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये सर निश्चितच आपल्या समोर आव्हाने देखील असतात आणि सोबतच त्या माध्यमातून संधी देखील चालून येत असतात. प्रत्येक आव्हानावर आपल्याला मात करून येणारी जी काही नवीन संधी आहे ती स्वीकारून आपल्याला पुढे मार्गदर्शनाच्या माध्यमातून जावं लागतं, नाही का? तर सर, आता ह्या मधमाशांमध्ये काही रोग देखील येत असतील तर त्याविषयी काय काळजी घ्यायला हवी?
0: मधमाशांमध्ये काही रोग देखील आहेत आणि परदेशामध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये याचं प्रमाण भारतापेक्षा जास्ती आहे. तर हे मधमाशांमध्ये वेगवेगळ्या जीवाणूंमुळे होणारे रोग, जसं बॅक्टेरियांमुळे अमेरिकन फाऊल ब्रूड, युरोपियन फाऊल ब्रूड, अशा ह्या रोगासाठी टेरामायसिन 500 मिलीग्रॅमची गोळीची पूड करून 2.5 किलो फिडिंगच्या म्हणजे खाद्य द्रावण आपण साखरपाक करतो त्यात मिसळून आपण देऊ शकतो. काही विषाणूमुळे होणारे रोग आहेत ज्याला आपण सॅक ब्रूड व्हायरस, कोश शिशु रोग जे विषाणूमुळे होतो, तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला हे क्लीन ठेवणे, पेटीची स्वच्छता मेंटेन करणे आणि दक्षता घेणे, आपण आता जी चर्चा केली त्यानुसार आपण हंगामानुसार त्याची काळजी घेणे. मधमाशांमध्ये जसं की नोसेमा हा सुद्धा एक रोग आहे आणि नोसेमा अपिस या एक पेशीय अमीबा सारख्या प्राण्यामुळे तो होतो आणि अन्न नलिकेत मधमाशांच्या याची वाढ होते. रोगग्रस्त झालेल्या माशा 2 ते 3 दिवसात मरतात. तर असा दुसरा आणखी एक अकेराइन डिसीज, अकेरॅपिस उडी नावाच्या बारीक किडींमुळे होतो, तर हे सुद्धा श्वासनलिकेमध्ये अंडी घालतात. तर याच्यासाठी आपल्याला वसाहतीमध्ये तळपाटावर फॉर्मिक ऍसिड किंवा मिथिल सॅलिसिट नावाचं तेल वाट्यांमधून ठेवता येतं आणि यातून निघणाऱ्या वाफा मधमाशांच्या श्वसनेंद्रियामध्ये शिरतात आणि रोग निर्माण करणाऱ्या कीटकांचा नाश होतो. साधी सोपी पद्धत ही आहे. आणि मधमाशांबद्दल आताच मी सांगितलं की जे पक्षी वेगवेगळे हे सुद्धा हंगामामध्ये आपल्याकडे हे येतात, त्यावेळेस आपल्याला विद्युत पोल किंवा झाडं आजूबाजूला असलेल्या ठिकाणी म्हणजे पक्षी बसणार नाहीत असं दक्षता घेऊन पेट्या ठेवल्यानंतर आपण हे करू शकतो.
1: तर सर, आता मधमाशी पालनासाठी शासनाच्या काही योजना आहेत का की

0: जेणेकरून तरुण वर्ग याचा लाभ घेऊ शकतील.
1: मधमाशी पालनासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत आणि अनेक विभाग मधमाशी पालन ही करण्यासाठी प्रोत्साहन देतात. तर यामध्ये मी आताच म्हटलं की राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नॅशनल बी बोर्ड, तसंच केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र CBRTI गणेश खिंड शिवाजीनगर पुणे, नाबार्डच्या अनेक योजना आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर हे देखील मधमाशांमध्ये खूप चांगलं काम करून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला आहे. कृषी विभागामार्फत देखील आणि त्यांच्याकडे आत्मा नावाचं जे कृषी विभागाचं मध्ये उपविभाग आहे, असं या वेगवेगळ्या विभागांमार्फत शासनाच्या योजना आहेत. शेतकऱ्यांना अनुदान आहे, पण ते शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, त्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. निश्चितच त्यांना या बाबतीत मदत होते आणि या वेगवेगळ्या विभागाकडून त्यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन मिळतं.
0: अगदी. तर शेवटी जाता जाता सर, या आधुनिक मधमाशी पालनाच्या माध्यमातून ज्या काही तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
1: आधुनिक मधमाशी पालन यामध्ये आपल्याला मधमाशांना पाळायचं आहे आणि आपल्या पेटीमध्ये जसं सातपुडी माशी, सातेळ, सातेळी किंवा सातेरी ही आहे, त्यानंतर युरोपियन मधमाशी एपिस मेलिफेरा आहे, किंवा छोटी माशी जिला आपण रॅगोना मेलिपोना म्हणतो, याच्या देखील छोट्या छोट्या पेट्या आपण ठेवून कांदा, टरबूज आणि इतर विविध पिकांमध्ये आज मोठी मागणी आहे. आणि मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवल्यानंतर मधमाशांपासून जे परागीकरण होतं त्याचं 25-30%, 40% उत्पन्न वाढतं, ही एक फार मोठी संधी आहे तरुणांना. आणि यापासून मिळणारा मध, मेण, पराग, मधमाशांचं विष बी व्हेनोम, जे राजान्न रॉयल जेली आपण म्हणतो, रोंगन्न मधमाशांचं डिंक, हे वेगवेगळे उपपदार्थ त्यामध्ये मिळतात. तरुणांना हा व्यवसाय करण्याची संधी आहे आणि हा करता येऊ शकतो.
0: नक्की सर. जाता जाता तुम्ही जो संदेश सर्व तरुण वर्गाला दिलेला आहे, आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मधुमक्षिका पालन हा केवळ मध गोळा करण्याचा व्यवसाय नाही, तर तो आपल्या पर्यावरणाचा आणि खऱ्या अर्थाने कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आणि आव्हाने तर ही आपल्यासमोर नक्कीच असणारच आहेत, जसे की हवामान बदल, बाजारपेठेतील स्पर्धा असतील, योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शासकीय योजनांची जोड जर याला मिळाली तर या क्षेत्रामधील संधी देखील तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे अमर्याद अशा आहेत. आणि जे काही आपले नवोदित जे काही उद्योजक आहेत आणि शेतकऱ्यांनी आधुनिक दृष्टिकोन जर ठेवला तर हे क्षेत्र देखील नक्कीच गोड असं भविष्य आपलं घडवू शकेल, यात काही शंका नाही. आज तुम्ही ही जी महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या आधुनिक मधुमक्षिका पालनाविषयी सांगितली सर, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली भांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होता. श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञान याविषयी माहिती, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर उद्या प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. श्रोते हो, माझा आभार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज.

श्रोते हो रात्री 8:15 आपण ऐकू शकाल लोकसंगीत। यामध्ये राणा सिंग जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात महादेव गीत आपण ऐकू शकाल। त्यापूर्वी रात्री 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।

0: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।
1: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार। 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण। गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई। रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 7,86,000 कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारणार आहे। त्याअंतर्गत 15,000 कोटी रुपयांचे सॉवरिन हरित रोखे जारी करण्यात येणार आहेत। 23 साप्ताहिक लिलावांमार्फत ही विक्री होईल। हा व्यवहार पूर्ण झाल्यावर सरकारवरचं रोखे स्वरूपातलं कर्ज 15,90,000 कोटींवर पोहोचेल। 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे। सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे। त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं। कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य झाली असल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले। विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून 3 दिवस संपाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे।

0: दरम्यान याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीविना झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. गेल्या चार वर्षात निवडणुका जिंकल्यावर 111 खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा अहवाल ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यानं प्रसिद्ध केला आहे. गेल्या चार वर्षात लोकसभेचे 26 खासदार, राज्यसभेचे 7 आणि 78 आमदारांनी निवडून आल्यानंतर पक्ष बदलला. महाराष्ट्रातल्या 6 लोकसभा खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भारतातल्या खत उत्पादक शेतकरी सहकारी संस्थांपैकी एक क्रुबको अर्थात कृषक भारती या संस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 824 कोटी रुपयांपेक्षा अधिक करपूर्व नफा नोंदवला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेनं 21,34,000 टन युरिया आणि 12,39,000 टन अमोनियाचं उत्पादन केलं. या वर्षात युरिया आणि फॉस्फरस तसंच पोटॅशियम युक्त खतांसह 49,37,000 टन खतांची विक्री केल्याचं संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे. भाजपातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गावोगावी गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत.
0: पुण्यात मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन झालं. देशात इतरत्रही गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. विचारवंत संघटक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी उपाध्याय यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत सध्या 12 स्थानावर आहे. या खेळाडूंच्या इतर कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रूपाने मिळवून दिलं.

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योश्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली.

0: साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकीमॉन युनाइट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीच्या निमित्ताने ते न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात गव्हाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज 6 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. सकाळी 11:30 सुमाराने हा अपघात झाला. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका गाडीनं धडक दिल्यामुळं झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही गाडी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जात होती आणि मरण पावलेले सर्वजण मुंबईतले रहिवासी होते. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. नीट पेपरफुटी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला झालेल्या सुनावणीत केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलौकिक गर्दी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.